ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? 0. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल पण लागलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार. तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे आणि त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे. तेव्हा MST CET PCB परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर व्ही माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे आणि आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे. तेव्हा मी माननीय प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मी आपलं सर्वप्रथम स्वागत करतो. आणि तेरणा महाविद्यालयाच्या माध्यमातून खरं पाहायला गेलं तर इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर खूप गर्दी झालेली होती आणि त्याच वेळेस अनेक मुलं मुली येऊन विचारत होते की फार्मसीचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आहे. तर नेमकं आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू झालंय का, याविषयी काय सांगाल?
5: नमस्कार सर, फार्मसीचं रजिस्ट्रेशन हे 1 ऑगस्ट रोजी सुरू झालेलं आहे. 1 ऑगस्ट ते CET सेलनी 30 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार त्यांनी दिलेली डेट 31 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 ही बी फार्मसीच्या रजिस्ट्रेशनची तारीख आहे. आणि बी फार्मसीचं आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण जी डॉक्युमेंट्स अपलोड केले ते डॉक्युमेंटची पडताळणी, त्याला आपण व्हेरिफिकेशन असं म्हणतो, ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे.
4: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
5: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअर जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत. आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्याचं कॅप प्रोसेस सेंट्रल ऍडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं. आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन. मला एक आवर्तून सांगा वाटतं की आपल्या मुलींना म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे. आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाजे सांगतोय मी 70,000-70,000 ते 1,25,000-1,5,000 असू शकते. ही पूर्ण ट्युशन फी माफ होते. तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NT ABCD SBC हे जी मुलं आहेत त्यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे. आणि SC ST मुंड भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथं नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे त्या ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मी तर आवर्जून सांगतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे, आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात. पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ते सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याला ऑफलाईन स्कुटनी म्हणतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कुटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्कुटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे. कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोर कळतं. ऑनलाईन मध्ये ते मेसेज येतो असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही असं मला फक्त इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर 2-3 पालकांचे फोन आले. ते काही इथं व्यक्तिशः फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते. तर असं अशी चूक होऊ नये असं मला वाटतं.
4: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकेल ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
5: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MST CET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान 2 ऍटम घेतले होते, फर्स्ट ऍटम सेकंड ऍटम. त्याचं स्टॅटिस्टिक माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट ऍटम दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 263,213 विद्यार्थी MST CET PCB ग्रुपला पुढच्या परीक्षेला बसलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये 1,03,360 मुलं आहेत आणि 1,59,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 263,213 मुलं मुली परीक्षेला बसले ते MST CET PCB परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीची कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 263,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
4: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होता त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
5: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे, मुली शिकत आहेत. आपल्यासारख्या ग्रामीण भागातले पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत आणि हे एक भाग झाले. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केली आहे. त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 मुली आहेत मुलाच्या मानानं, हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असंही तुम्ही प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
4: तर आपण प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे, रजिस्ट्रेशन करणं गरजेचं?
5: हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून CTCL बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर आपल्याला मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्टमध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्टमध्ये गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीने त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्यामागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदलही होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात. प्रामुख्यानं जे कास्टमधून ॲडमिशन घेण्यात किंवा कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो, त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात, त्याच्यामुळे ते थांबतात. आणि असं करत बनून गेल्या इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशनची तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपनमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे. तर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात. खोल्या गटात ना कास्ट गटामध्ये करू शकतात. त्यामुळे खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
4: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम. आणि खरं तर त्या गेल्या 4 वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी पीसीबी एमएससीईटीचा परीक्षा दिल्या रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल.
6: नमस्कार सर, मला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब अपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात. ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की IT सेक्टर्समध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला फार्माको विजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात. तर त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तिथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
4: अच्छा, तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या 2-4 वर्षामध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमध्ये तुमची मेहनत काय ते सांगा.
6: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचं अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं, त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन अकॅडमिक्स सोबतच डिसिप्लिन एक्झाम पण होते, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो. आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स MNCs मध्येच म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या या वर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या जसं की सिरम एमक्युअर ल्युपिन आणि टीसीएस यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट D2 म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी D2 महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता आणि हा प्रोजेक्ट तिला या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तेरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
4: तेव्हा मित्रांनो आता ज्या पद्धतीनं तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तेरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असेल तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78 078. तसेच तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88 303 71 202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94 220 144 67. आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. पण तरी सुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर VV माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटल्या की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असतील विषय, कंपनीसोबतचा टायअप असेल, या सगळ्या गोष्टी होतात, पण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं, तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा.
5: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या, आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर 26 ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर 26 हा आयोजित केलेला आहे. त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपली इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही तर आपण IT त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा BA BCOM आणि त्याचबरोबर आणखीन DMLT असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. तरी एक मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे जे विद्यार्थी जे पासआउट झालेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत, रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीतही निवड होत आहे, चांगले पॅकेजही मिळत आहे. त्याच्यामुळे इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं, व्हेरिफिकेशन करणं, त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं, आमचं द्रोण सेंटर पाहणं, रिडिओ सेंटर पाहणं, सिस्को सेंटर पाहणं, त्याचं फार्मसीमध्ये नवीन सेटअप केलं ते पाहणं, हे बघण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत, भेटी देत आहेत कॉलेजला, ही एक मी तर अभिमान सांगतो.
4: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो 94219 78 078. आणि तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88 303 71 202. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता. 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर VV माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर.

0: श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास. ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत. मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत. त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत. संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये.
1: धन्यवाद तुमचे. हॅलो तेरणा.
0: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
1: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो. माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं. बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत.
0: अच्छा, म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत.
1: नक्कीच नक्कीच.
0: सध्या तुम्ही प्रेझेंटमध्ये आहे का पास्टमध्ये? ते
1: मी पास्ट मध्ये आहे. मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसतायत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला, तर त्यांना मी रिलेट करतोय. बऱ्याच सारे नवीन गोष्टी दिसतायत, बरेच सारे चेंजेस दिसतायत, बरेच सारे ऍडिशन दिसतायत इथे, तर खूप चांगलं वाटतंय. म्हणजे हा जो म्हणजे ही जी फिलिंग आहे नक्की शब्दामध्ये व्यक्त करता न येण्यासारखी आहे. खूप छान वाटतंय.
0: 2003 त्या तुमच्या कालावधीतले बरेचसे लोक पण आठवत असणार, तुमचे फ्रेंड सर्कल आठवत असणार, तुमचे लेक्चर्स आठवत असणार, तो नेमका ती कशी जर्नी होती ते सांगा.
1: सी, आमच्या वेळी असं होतं की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन ह्या दोन बॅचेस होत्या ज्या एक सोबत राहायच्या, कारण सिलेबस आणि कोर्स सेम होता, त्यामुळे अप टू बी सगळ्यांचं म्हणजे क्लासेस सेम राहायचे. तर जे मित्रांचं एकदम क्लोज असोसिएशन होतं आमचं, आणि आताही त्यातले बरेचसे मित्र पुण्यामध्ये आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत. बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत, कनेक्ट मध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
0: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात, तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती? तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
1: ओके, सी, ज्यावेळी माझं डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचं रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची, आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा, आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजची जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
0: अच्छा, तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
1: येस.
0: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळा कॅम्पस पाहून, त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून? तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
1: सी, त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली. आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला, बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंगपासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
0: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये? तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
1: सी, टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
0: ओके.
1: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
0: बर बर. मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमी?

0: इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
1: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 मध्ये इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचं, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
0: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
1: ओके, तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी एक वर्ष जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 वेळा अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
0: ओके,
1: मग त्याच्यानंतर मी कॅटची एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
0: ओके,
1: तर 2004-2006 माझा हे 2 वर्ष जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. एक वर्ष मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डची जी नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळं इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या 1 वर्षामध्ये मी केली. आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि 1 वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. 1 वर्ष 3 महिने असेल, तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 1.5 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात. आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो, म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये. 2007 जुलैपासून ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा व्हर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज, भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तो बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगुटेक मधला, त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
0: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ते तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं. म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे, ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं? कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला? तुम्ही काय सांगाल असं?
1: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
0: ओके.
1: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर तेरणामध्ये आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्क केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला पण माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता. ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
0: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
1: अकॅडमी. अब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
0: मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल इंटरनेट सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहे. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
1: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अव्हेलेबल ड्युरिंग माय टाइम.
0: ओके.
1: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीकसं वापरता येत नव्हतं तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता. तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
0: अच्छा. आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
1: डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
0: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
1: येस.
0: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे? हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
1: कुठल्या सिस्टीममुळे?
0: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळे सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
1: नाही सी, ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स ऍडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
0: ओके.
1: बट फॉर दॅट टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकल मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती. आता इवन दो जी कन्सेप्ट असेल टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
0: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंत तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं.
1: येस.
0: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
1: येस.
0: अच्छा. तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडंसं.
1: ओके. कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ यू एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर्ड टू टुडेज टाइम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉज सपोर्टेड फायनान्शियली ऍज वेल ऍज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
0: त्याच्यामुळे सपोर्ट होता आपल्याला पुढे जाण्यासाठी
1: डेफिनेटली. कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
0: अच्छा अच्छा. आणि सोबत वहिनी पण आज आलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीतून थोडं सांगा.
1: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे. आज आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो. डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे. तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 वर्षांमध्ये आफ्टर कॉलेज माझ्या जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफनी ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
0: अच्छा.
1: तर तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाऊटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
0: बर बर. आता आता तुमचं इन फ्युचर मध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे, की तुम्हाला आहे अशा जॉब मध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं, असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
1: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय, बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय. कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे, जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय, आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
0: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो.
1: येस,
0: कारण बरेच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिप मध्ये जास्त काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनीमधला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय.
1: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हणलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून जेव्हा आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो, तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
0: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
1: डेफिनेटली डेफिनेटली.
0: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आलात, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
1: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं. सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो, त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मे बी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल. आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मे बी टेक्नॉलॉजीने त्याच्यामध्ये डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
0: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
1: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती, बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित. ते आता येते, आता
0: ह्या गाणी शिकतायत की असं म्हणजे म्हणताय?
1: मी आता प्रोफेशनली पण गाणी म्हणतोय. आता पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात. तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परस्यू करतोय, आता ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
0: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला?
1: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन फायनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये डान्सेस व्हायचे त्याच्यात काही ऍक्ट्स व्हायचे बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय. त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
0: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जे कला अवगत आहे त्याला म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये त्याला असं संधी मिळू शकते आणि ते पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
1: नक्कीच नक्कीच. हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
0: बरं
1: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
0: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
1: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं पॅडलं की मुली नसतात. एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची बाकी नव्हत्या.
0: अच्छा नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
1: ॲब्सोल्युटली. कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता. तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
0: बर
1: असं होतं.
0: अच्छा मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ती 31 मुलगी होती मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. त्यांना पण हा विषय पण हे कॉलेजमधली जर्नी आहे त्याचे जे रिमेंबरन्स आहेत त्याच्या ज्या आठवणी आहेत त्या खूप माणसाला चेरिश करतात म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काही आवड असेल कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही तुम्हाला मग ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत. कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत. कधी तुम्ही डाऊन फील करत असणार. त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे असं आम्ही विचारतो. तसं तुम्हाला काय आहे नेमकं म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले? कारण तुम्ही तर आता गायक आहात त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करताय. तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
1: त्यावेळी उस्मानाबाद मध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या. त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्स मध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल. बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात
0: नवी जुनी सर्व.
1: येस त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
0: नाही
1: असं असं फिक्स काही नाहीये.
0: अच्छा मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
1: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो. मी उदित नारायणची गाणी म्हणतो आणि कुमार सानू.
0: बर
1: मेजरली किशोर कुमार.
0: अच्छा ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
1: त्यावेळी त्यांनी डान्स केला
0: होता. डान्स केला होता तुम्ही? बरं आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात. तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
1: ओके कुणासाठी डेडिकेट करायचं?
0: नाही ते कुणासाठी डेडिकेट तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता कुणालाही करू शकता असं काही
1: नाही. माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
0: नाही असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
1: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: आहे.
1: क्या वाटतं?
0: थँक्यू.
1: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेला आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कान तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा, तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे. मग शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
0: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
1: हेच ऐकवायचंय. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छित आहोत ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
0: डेफिनेटली सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
1: बरोबर आहे. आणि तुम्ही ह्या जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
0: डेफिनेटली
1: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे
0: जाऊ सोडूच नका.
1: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली. ते रेडिओ तेरणामध्ये आले. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांची दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आहे, त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भावी आयुष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या. ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करू. पण आज आपण या ठिकाणी आला त्याने जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: येस डेफिनेटली. थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार. तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970 500 900, 9970 500 900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्वाच्या विषयावरील माहिती, तो विषय म्हणजे ऊर्जा बचत आणि ऊर्जा संरक्षण याच्या संदर्भातली माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मंडळी, आपण जाणतोच आहोत, आपण आर्थिक प्रगती करत असताना, देशाची प्रगती करत असताना किंवा अनेक माध्यमातून पुढे जात असताना आपल्यासमोर जो प्रश्न सर्वदा उपस्थित राहत असतो तो प्रश्न ऊर्जेचा आहे. ज्या देशाकडे संसाधनं ऊर्जेची उपलब्ध आहेत असे देशच आज जगामध्ये खूप मोठी प्रगती करताना आपणास दिसून येत आहेत. भारताचं त्याच्यामध्ये कितवं स्थान आहे, भारत कशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, किंवा हेच काम आपल्याला कशा पद्धतीनं ऊर्जा संरक्षणाचं प्रभावीपणे करणं गरजेचं आहे, या संदर्भात आपण अधिक माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देणार आहेत श्रीयुत केदार खमीतकर. केदार सर हे एनर्जी कन्झर्वेशन ऊर्जा बचत क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा 5 वेळेस पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर ऊर्जा मंत्रालय राजस्थान सरकार, ऊर्जा मंत्रालय तेलंगणा सरकार यांचेही पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर ते सध्या ऊर्जा लेखा परीक्षक म्हणून त्यांनी केंद्र सरकारने त्यांना प्रमाणित केलेलं आहे. ते काम देखील ते आता या ठिकाणी करताना दिसत आहेत. केदार सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत. सर, अतिशय महत्वाचा असा हा विषय आहे. आपल्या भागामध्ये आपण बघतो आहोत ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध असते, पण तिचा योग्य वापर होताना किंवा तो त्याच्या संदर्भातली जनजागृती होणं खूप महत्वाचं ठरत आहे. सुरुवातीला मला असं सांगा की हे ऊर्जा संरक्षण जे आहे ते करणं किती महत्वाचं आहे.
2: मला खूप आनंद वाटतं की आज एक खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करतोय. ऊर्जा बचत या सर्वप्रथम मला खूप आनंद वाटला की आपल्या तेरणा रेडिओच्या माध्यमातून ह्या ॲक्टिव्हिटीजला त्यांनी सुरुवात केलेली आहे की ऊर्जा बचत आणि त्याचे महत्त्व. ऊर्जा बचत जर म्हटलं तर हा एक त्यालाच दुसऱ्या शब्दामध्ये संवर्धन म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला संरक्षण म्हणतात. तर ह्या शब्दाचा अर्थ जर बघितला की स्वहित आणि राष्ट्राच्या हितासाठी ऊर्जेचं प्रबंधन आता काही गोष्टी असं विचार केले जातात दोन्ही त्याचा जो व्ह्यू जर बघितला की बचत करणं कशासाठी, तर आपल्याकडे जर पैसा आहे तर मग बचत कशासाठी हाही प्रश्न आहे, आणि आपल्याला पर्यावरणाचा प्रश्न असेल तर ऊर्जेचं प्रबंधन किंवा ऊर्जा बचत हे अतिशय महत्वाची मानली जाते.
1: सर आपण या दोन बाबी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, मला याच्यानंतर असं सांगा की आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे आपण घरगुती असेल, औद्योगिक असेल किंवा कृषी या सगळ्या क्षेत्रामध्ये ऊर्जेचा वापर करत असतो, तर याच्यामध्ये इंधन वाचवण्यासाठी आपल्याकडे जी यंत्रसामुग्री आहे, जी उपकरणं आहेत, त्याचा चांगल्या पद्धतीनं कसा वापर करता येऊ शकेल?
2: खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. इंधन बचतीसाठी आपल्याला वेगवेगळे काही मार्ग PCRA द्वारा हे आपल्याला काही मार्गदर्शन केलेलं आहे. PCRA हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा हा एक विभाग आहे आणि त्याचं मी फॅकल्टी व्याख्याता म्हणून काम करतो आहे. आणि एक सरळ रीती जर विचार केला की सोप्या गोष्टी जर विचार केला तर जसं आत्ताच सरांनी जर मला प्रश्न विचारला की कसं करू शकता हे उपकरणं जी आपल्याला आपल्याला मदत करू शकतात का, ठीक आहे नक्कीच आपण मदत करू शकतात. सर्वप्रथम मला हे आपल्याला सांगायचं आहे की आज अक्षय ऊर्जेचाही वापर करण्यासाठी सांगितलं जातं किंवा कुठली पद्धत त्याला चांगली आणि रीतसर आहे आणि असं मला तुम्हाला असं तुमच्यासमोर ठेवू इच्छितो. तर सर्वप्रथम आपलं काम आहे, आपली ड्युटी आहे की ऊर्जेचं एक कन्झर्वेशन करणं किंवा ऊर्जेची जो योग्य वापर करणं किंवा दक्षता म्हणतात त्याला दुसऱ्या शब्दामध्ये, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे की अक्षय ऊर्जेचा वापर. तर सर्वात प्रथम आपलं पाऊल राहायला पाहिजे की ऊर्जेचं संवर्धन करणं, म्हणजे त्याला इंग्रजीतून म्हणतात कन्झर्वेशन फर्स्ट देन रिन्युएबल एनर्जी. आज बघितलं जातं की सोलार हे पहिल्यांदा लावलं जातं, पण आमचं मार्गदर्शन असं आहे की सुरुवात कुठून करायची की संवर्धन करायला पाहिजे, कन्झर्वेशन फर्स्ट, एनर्जी इफिशियंट म्हणजे चांगले उपकरणं आपल्याला वापरले पाहिजेत जेणेकरून त्याचे आउटपुट जास्तीत जास्त आपल्याला मिळेल, आणि नंतर शेवटचा पर्याय म्हणजे तो अक्षय ऊर्जेचा वापर.
1: अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. सर आताच आपण शेवटी उल्लेख केला तो अक्षय ऊर्जा, याचा उल्लेख आपण केलेला आहे, जी ऊर्जा ज्याला अक्षय म्हणतो, जी कधीही संपत नाही, जी आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारी ऊर्जा आहे, तर सर याच्या संदर्भात तपशीलवार काय सांगता येईल, कशा पद्धतीनं आपले ऐकणारे श्रोते असतील किंवा जी आपली ऐकणारी मंडळी असतील या अक्षय ऊर्जेचा चांगल्या पद्धतीचा वापर कशा पद्धतीनं करू शकतात?
2: सर सर्वप्रथम मी आपल्या घरापासून करायला सांगतो की आपल्या घरामध्ये जे नैसर्गिक जे प्रकाश आहे सूर्यप्रकाश त्यालाही अक्षय ऊर्जा म्हणतात. त्याचा जास्तीत जास्त आपण आता ह्या ठिकाणी सुद्धा आपण जे अनुभव करतोय की आपण तेरणा रेडिओमध्ये सुद्धा एक अक्षय ऊर्जेचा जो दिवसा देखील अक्षय ऊर्जेचा आपण वापर करतोय हे खूप महत्वाची गोष्ट आहे, हे तुमच्यासमोर ठेवू इच्छितो की आपण जास्तीत जास्त दिवसा सूर्यप्रकाशाचा वापर केला पाहिजे, ते एक अक्षय ऊर्जेचा वापर केल्याचं श्रेय आपल्याला मिळेल. आणखीन जर थंड आपल्याला जर थोडीशी जर आपण जर खिडकी असं जर थोडीशी उघडी ठेवली तर आपल्याला पंख्याचा पण वापर टाळता येईल. तर असे छोटे छोटे गोष्टी जर आपण दक्षता जर दिली तर आपल्याला अक्षय ऊर्जेचा वापर प्रत्येक मनुष्य प्राणी करू शकतो.
1: अक्षय ऊर्जेच्या संदर्भात या ठिकाणी आपण सर सांगितलेलं आहे, आपण बघतो आहोत आता आपण इंधनाच्या बाबतीमध्ये पेट्रोल असेल किंवा अन्य जे इंधनाची उपकरण आहे त्याच्या संदर्भात आता आपण अनेक परकीय देशांवर अवलंबून आहोत आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आपल्या चलनाचा आपण खर्च करत असतो. मला सांगा की आपण बऱ्याच वर्षापासून या पेट्रोलच्या संदर्भात आपण तितकेसे स्वावलंबी तो आणखी आपल्याकडे आलेले नाही किंवा तेवढे स्रोत उपलब्ध नाहीत. आमच्या ऐकणारे जे श्रोते असतील अशांना या इंधनाच्या वापराच्या संदर्भात कोणकोणती काळजी घेणं गरजेचं आहे काय सांगता येईल सर?
2: सर आपण खूप चांगल्या प्रश्नाला सामोरं जातो आहे की आज आपला भारत देश आत्मनिर्भर नाही आहे. पेट्रोल असेल, डिझेल असेल, कोळसा असेल, केरोसिन असेल, ह्या सर्व गोष्टी आपण बाहेरच्या देशातून आयात करतो. तर सर आपण जो आपल्या श्रोत्यांना हे सांगू इच्छितो की आजच्या ह्या आवाहन करू इच्छितो की आपण जर एक युनिट वाचवलं एक इलेक्ट्रिसिटी विद्युत तर राष्ट्राचे दोन युनिट वाचणार आहेत. मग आता बाहेरच्या राष्ट्रातून आपण कोळसा आणतो आणि विद्युत तयार करतो तर त्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्या सर्व श्रोत्यांना माझं एक निवेदन की आपण ऊर्जेचं म्हणजे विद्युतचं कसं बचत करू शकता की आपण फॅन आपण जर 5 नंबर लावत असेल तर त्याला 4 नंबर लावा, 3 नंबर लावा, 2 नंबर लावा तर आणि योग्य वापर ते करू शकतो. आणि मला सांगायचं होतं की आत्मनिर्भरता म्हणजे आपलं घर आत्मनिर्भर केव्हा होईल, तर ह्या बचतीच्या माध्यमातून होऊ शकेल. आणि त्यांचा जो प्रश्न होता की भारत देशाला आत्मनिर्भरतेसाठी काय काय करावं लागेल, आपण काय करू शकतो की आपण आपल्या घरामध्ये जे उपकरणं आहेत जे त्याचा देखभाल करावी, म्हणजे त्याचा आउटपुट जास्त वापरण्यासाठी करावा. उदाहरणार्थ आपण पेट्रोल वाचवण्यासाठी सरांनी सांगितलं की 1 लिटर पेट्रोल आपण दिवसभरातून जर वापर केला तर त्याचा काय परिणाम होतो, की त्याचा परिणाम एकतर आपले खर्च वाढत चाललाय. बघा 1980 ह्या वर्षापासून जर बघितलं तर आपले जवळपास 40% खर्च वाढलेला आहे. आता ह्या 2022-23 जर विचार केला, आपलं एक ऑडिट केलं, एक ऑडिट जर केलं तर आपल्याला लक्षात येईल की आपला खर्च जवळपास 2030 काय होणार आहे. जर एक संभाव जर बघितलं तर 70% इंधनाचा खर्च वाढणार आहे. जर आपण बचत जर वाढवली तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये एक पेट्रोल आता कसं वाचवायचं, आपण नजदीकच्या स्थानी भाजी किंवा इतर गोष्टी आपण खरेदी करायला चलत जावं किंवा सायकलचा वापर करावा, तर ह्या छोट्या छोटे आपण लक्ष दिलं तर आपलं इंधन वाचू शकतं. आणि घरामध्ये आपण गॅस वापरतो तर छोटा बर्नर हे जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपली गॅसची बचत होईल. आणि घरामध्ये सुद्धा आपण पाणी गरम करायचं असेल तर सौर ऊर्जेचा वापर करावा. आणि आपल्याला एक निवेदन की पूर्ण विश्व योग दिवस आपण व्यायाम करण्यासाठी आपण जागृती करण्याचा एक दिवस आपण आयोजित करतो, तर आपण जर थंड पाण्याने जर आपण जर आंघोळ केली तर एक प्रकारचा व्यायाम होईल असं एक मला वाटतं. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी आपल्या समोर ठेवल्या.
1: सर, आपण या अतिशय चांगल्या ठिकाणी सांगता आहात. मला याच्यानंतर असा एक विषय आपल्या समोर आणायचा आहे. या ऊर्जा बचतीच्या माध्यमातून आपण पर्यावरण संरक्षण हा एक अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी बोलणार आहोत. त्याच्यावर पर्यावरण संरक्षण कसं आपल्याला या विषयाच्या माध्यमातून करता येईल, जो की आज महत्वाचा विषय ठरलेला आहे. पर्यावरणामध्ये असंतुलन आपण सर्वत्र बघतो आहोत. ऊर्जा बचतीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल?
2: हो सर, पर्यावरणाचं रक्षण आपल्याला केलंच पाहिजे आणि प्रत्येकाचा त्याचा एक सहभाग असावा. त्यासाठी मी एक सोपे मी उपाय आपल्या समोर ठेवेन. आपण जाणता की हे जे विद्युत आहे आपल्या सध्या परिस्थितीमध्ये भारत देशामध्ये 70% आपण निर्भर करतो आणि त्याच्यावरती कोळसा जाळतो, आणि कोळसा जळून जे विद्युत आपल्या घरापर्यंत पोहोचते तर हे प्रचंड प्रमाणात हे वायू प्रदूषण होत असतं. तर आज भारत देशामध्ये जर सध्या परिस्थितीत बघितलं तर आज 70% आपण त्याच्यावरती निर्भर करतो. आपण जर आजपासून विचार केला प्रत्येक नागरिकाने की मला 1-1 युनिट वाचवलं तर हे पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान ठरणार आहे. पर्यावरण रक्षण हे केवळ पेड़ पौधे लावून हे नाही होणार, तर त्याच्याही पलीकडे आपल्याला काही पाऊल टाकावं लागतील. आता जसं की अक्षय ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त अधिकतम आपण वापर वाढवला पाहिजे. आणि जो पारंपरिक ऊर्जा आहे, पेट्रोल आहे, जो काही पारंपरिक ऊर्जेचे स्रोत आहेत, हे कमीत कमी आपण वापर केला तर पर्यावरण रक्षणासाठी खूप मोठं योगदान हे ठरणार आहे.
1: सर, आणखी एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे की जी ऊर्जा आपल्याकडे उपलब्ध आहे ती ऊर्जा योग्य ठिकाणी योग्य वेळी कसं वापरणं गरजेचं ठरणार आहे, कारण वेगवेगळ्या ऊर्जेची साधनं आहेत, तीच त्या ठिकाणी आपण वापरणं किती महत्वाचं आहे.
2: हो, तर मी तर आज एक विशेष मी आपल्या समोर ठेवू इच्छितो की आज जागृतीमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे की ऊर्जेचं व्यवस्थापन, म्हणजे कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे आपण शिकलं पाहिजे. उदाहरणार्थ सर्व जे आपले श्रोते जे ऐकत आहेत, माझं निवेदन की तुमचा हा जो श्रवण यंत्र जे तुम्ही लावलेलं असेल ते थोडंसं बारीक करा, जेणेकरून त्याची ऊर्जेचं खपत कमी होईल. आणि ऊर्जेचा जो आज बघितलं जातं की ऊर्जेचा वापर आपण कसं कमी कराल, तर बघा की जसं सरांनी मला एक सांगितलं की कुठली ऊर्जा कुठं वापरायची. आज जे इलेक्ट्रिकल एनर्जी जे येते, जे आपण हे मोबाईलवरती आपण वापरू शकतो, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी वापरू शकतो, हा एक चांगला वापर आहे. आपण ऊर्जा म्हणजे हे विद्युत आपण ऊर्जाचा जो आपण मोबाईल चार्जिंगसाठी करू शकतो, कॉम्प्युटरसाठी वापर करू शकतो, किंवा आपल्या ह्या जे काही ATM आहेत त्यांच्यासाठी वापरू शकतो. हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी, म्हणजे आरोग्यासाठी, म्हणजे हॉस्पिटलसाठी वापर करू शकतो. तरी देखील आज विद्युत ऊर्जा कमी पडते, तर ही विद्युत ऊर्जा आपण कुठं वापरली पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. तर एक उदाहरण आपल्याला देतो, विद्युत ऊर्जा ही आपण अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी आपल्याला प्रकाशित घेण्यासाठी, प्रकाश करण्यासाठी वापरली पाहिजे. नक्की आता एक तुम्हाला सांगतो की आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी चांगली मूल्यवान वस्तू जर वापरली तर हे आपल्याला जास्त काळ टिकणार नाही आणि खूप महागडी पडते. तर विद्युत ऊर्जा अशी एक अमूल्य ठेवा आहे जे आपण केवळ त्या कामासाठीच वापरलं पाहिजे जिथं अत्यंत गरजेचं आहे. बघा, सर्व श्रोतगणांना मला माझा हा प्रश्न आहे की विद्युत ऊर्जा आज बरेच ठिकाणी मिळत नाही, बरेच ठिकाणी आज अंधार आहे, प्रकाशित करण्यासाठी विद्युत ऊर्जा आहे, न की आपल्या पाणी तापवण्यासाठी. पाणी तापवण्यासाठी आपण गीजरचा वापर करतो. गीजर हा शक्यतो टाळावा. फार जर आवश्यक असेल, जर एखादं पेशंट असेल, त्याला गरज आहे बाबा गरम पाण्याची,
1: सेवेमध्ये वापरणार,
2: तर त्यांनी ते वापर करू शकतात. पण आपण सर्वजण थंड पाण्याने आपण स्नान केली पाहिजे. माझा स्वतःचा अनुभव की माउंट आबूला गेलो होतो मी, तर थंड हवे ठिकाणी मी जे थंड पाण्याने जर आंघोळ केली तर एक आरोग्य मला मिळालं. आणि सर्व श्रोतांना माझी विनंती की कुठली ऊर्जा कुठं वापरायची हे थोडंसं शिकावं, हे तुमच्यासाठी माझं नम्र निवेदन.
1: खमीतकर सर, याच्यानंतर अतिशय आणखी एक महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो. आपण बघितलेलं हे पाश्चिमात्य राष्ट्र असतील, आखाती देश असतील, बरेच आपण ज्या ठिकाणी बघतो आहोत ते ऊर्जारहित साधनांचा वापर थोडंसं वाढवताना दिसत आहेत. आता एक दिवस त्यांनी अशा पद्धतीचा डिक्लेअर करतात की या दिवशी फक्त सायकल वापरणं गरजेचं आहे, या दिवशी आपण हे वापरणं गरजेचं नाही. तर ही जी भावना ऊर्जा बचतीच्या संदर्भामध्ये असेल, ऊर्जा संरक्षणाच्या बाबतीमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये दिसून येत असते, आपल्याकडे ती तशी दिसून येत नाही. आपल्याकडे सायकलिंगचा वापर पण खूप आहे, त्याच्यामुळे आरोग्याचे सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहेत, जेणेकरून आपण खूप सुखवाह वाहनांचा वापर या ठिकाणी करताना दिसून येत आहोत. काय सांगता येईल सर, कसा बदल करता येईल?
2: सर मला एकच सांगावं असं वाटतं की विश्व जैव इंधन दिवस हा 10 ऑगस्टला हे आयोजित करण्यात होतं की जेणेकरून लोकांनी जागृत व्हावं की आपल्याकडे आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, तर आपल्याकडे खूप मोठे जैव इंधन उपलब्ध आहेत, त्या जैव इंधनाचा ओळख व्हावी आणि ह्यासाठी आपण सर्वजण काम केलं पाहिजे. तर आज मी कृषी क्षेत्रासाठी पण काम करतोय की आपले जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनीही ओळखावर ते खूप मोठे ह्या देशासाठी काम करू शकतात, म्हणजे देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम करू शकतात. कृषी क्षेत्रामध्ये जैव इंधनाची खूप मोठी उपलब्धता आहे. आज बरेच मोठमोठे शेत जाळले जातात, म्हणजे जे पालापाचोळा जे आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याला आपण केअर कचरा म्हणतो. प्रत्येक घराघरामध्ये सुद्धा तो केअर कचरा उपलब्ध असतो, ते आपण जाळायला नको. आजपासून एकच आपण प्रण करूया, इंधन संरक्षण मेरा प्रण, इंधन संरक्षण यावरती जर विचार केला की आपल्याकडे जैव इंधनासारखे एवढे स्रोत उपलब्ध असताना आपण बाहेरच्या राष्ट्रातून आणत असतो, तर जैव इंधन ओळखावे आणि त्यासाठी आपण काम करावं.
1: खमीतकर सर, या ठिकाणी आणखी एक मला महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा होता. आपल्याकडे बघतो आहोत आपण की आता ऊर्जा साधनं सुद्धा कमी होताना दिसत आहेत, याच्यासाठी आपण अपारंपरिक जी ऊर्जा साधन आहेत, अपारंपरागत ऊर्जा साधन आहेत, त्याचा सुद्धा वापर करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आताच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार आपण पुढल्या वर्षापासून इथेनॉलचा वापर आणखी 10% 20% करणार आहोत, हा सुद्धा एक खूप महत्वाचा विषय या ठिकाणी ठरणार आहे. तर ही जी अपरंपरागत ऊर्जा साधनं आहेत, आपण सांगितलं की शेतीमधील जे टाकाऊ पदार्थ असतात त्याच्यापासून सुद्धा आपण ऊर्जा तयार करू शकतो, अनेक साधनं त्याच्यासाठी उपलब्ध आहेत, याच्या संदर्भात सर काय सांगता येईल, आणखी कशा पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे?
2: सर्वप्रथम आपण घरापासून सुरुवात करूया की घरामध्ये आपल्याकडे दिवसभरातून जो प्लास्टिक आपण कॅरी बॅग किंवा इतर जो सिंगल यूज म्हणजे एक वेळेस आपण वापर करतो आणि तो टाकून देतो, तर आज आपण झिरो वेस्टेज म्हणजे शून्य टाकाऊ पदार्थ आपल्या घरामध्ये निघाले पाहिजेत, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सरांनी मला खूप चांगल्या पद्धतीनं आपले छोट्या छोट्या गोष्टी वरती काय त्यांनी एक प्रकाशित केलं की घरामध्ये जर बघितलं जातं की किचनमधून सुद्धा खूप वेस्ट निघत असतं. किचन म्हणजे हे एक स्वयंपाकघर एक आपलं एक खूप मोठी औद्योगिक वसाहत आहे, म्हणजे त्या वसाहतीतले जे प्रमुख आहेत म्हणजे गृहिणी, त्या गृहिणीपर्यंत हा संदेश झाला पाहिजे की आपल्या घरामध्ये सुद्धा गॅसची बचत होऊ शकते. छोटा बर्नरचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे, बायोगॅसचा वापर केला पाहिजे. घरामध्ये सुद्धा जैव इंधन जसं असं ह्याच्यावरती आपण जे आत्मनिर्भर बनू शक बनण्यासाठी खूप योगदान आपल्याला मिळेल. आणि घरामध्ये प्रत्येक छोटे छोटे आपण जर बायोगॅस म्हणजे जैव इंधनाचा वापर केला तर आपला देश आपलं घर पहिल्यांदा आत्मनिर्भर होईल.
1: खमीतकर सर, मला वाटतंय की ऊर्जा संरक्षणाच्या संदर्भातील बऱ्याच विषयावर या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे, उहापोह केलेला आहे. आमचे जे श्रोते आहेत रेडिओ तिरणाचे, आपले ऐकणारे जे श्रोते मंडळी आहेत, अशांसाठी जाता जाता आपण काय सांगू शकाल की ऊर्जा संरक्षण ही काळाची कशी गरज ठरणार आहे, जेणेकरून देश उभारणीचं काम सुद्धा या माध्यमातून आपण करू शकतो. देशाच्या जे आपण परकीय गंगाजळी वाहत असतो त्याच्यामध्ये खूप मोठं आपण परिवर्तन करू शकतो. जाता जाता काय सांगता येईल सर?
2: जाता जाता मी आपल्या श्रोतांकडून एक प्रतिज्ञा करून घेऊ इच्छितो की माझा देश हे केव्हा महान देश केव्हा होईल, की माझ्या देशासाठी मी एक ऊर्जा सैनिक बनेन. ऊर्जा सैनिक जसं ऊर्जेचे सैनिक आपले देशाच्या संपत्तीचं संरक्षण करतात, अहोरात्र आपले प्राणांची पण ते त्याग देण्यासाठी एक सदैव तत्पर असतात, तर ही आपली संपत्ती ऊर्जा ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि त्या राष्ट्राच्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्या श्रोतांना एक ऊर्जा सैनिक बनण्यासाठी मी एक आवाहन करतो आणि त्यांनी एक प्रतिज्ञा घ्यावी. आज आपण रेडिओ तेरणाच्या माध्यमातून एक सहभागी झालेले आहात, तुम्ही पण देशाच्यासाठी एक बलिदानासाठी काम करू शकता. फक्त एवढंच लक्ष द्या, जिथं जिथं अनावश्यक वापर ऊर्जेचा होत आहे त्या त्या ठिकाणी मी वीज बचतीसाठी काम करेन, आणि ज्या ज्या ठिकाणी ऊर्जेचा अनावश्यक वापर होत असेल त्या त्या ठिकाणी मी बचतीसाठीच काम करेन. आणि देशाचं हे जे ऊर्जा संपत्ती आहे त्यासाठी मी संरक्षण करून ऊर्जा सैनिक बनेन, ही प्रतिज्ञा आपण केली पाहिजे.
1: तर आपण सर्वांनी ऊर्जा सैनिक व्हावं अशी सरांची इच्छा आहे, काळाची गरज देखील आहे. तर ऊर्जा संरक्षण आणि ऊर्जेचं आपल्या जीवनातील जे महत्व आहे याविषयी श्रीयुत केदार खमीतकर ऊर्जा लेखा परीक्षक यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला केलेलं आहे. याच संदर्भात जर केदार सरांना आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील, तर सर आपला नंबर सांगावा.
2: तर मी खास करून PCRA म्हणजे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा जो विभाग आहे, एक सोसायटी आहे, तर ते ग्रह ऊर्जा प्रबंधनासाठी काम करत असते, ते आम्हाला तुम्ही बोलवावं, आम्ही तुमच्या सोसायटीमध्ये येऊ. त्या सोसायटीमध्ये खास करून जे नागरिक आहेत त्यांना इंधन बचत, वीज बचत, पाणी बचत ह्या सर्व गोष्टीसाठी आम्ही मार्गदर्शन करू. तुम्ही जर औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करत असाल तर त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो. आणि अशा पद्धतीने माझा नंबर तुम्ही नोट डाऊन करा, 9850244701. मी तुम्हाला मराठीतून सांगतो, 9850244701. मी परत एकदा रिपीट करतो, 9850244701. माझा ईमेल ऍड्रेस आहे urjabachat@gmail.com.
1: तर मंडळी अपेक्षा करूयात, खूप चांगली माहिती आपल्याला खमीतकर सरांनी या ठिकाणी दिलेली आहे. सर आपण रेडिओ तेरणात आलात आणि आमच्या श्रोत्यांना, जे शेतकरी बांधवांना, इतर ज्या सर्व ऐकणाऱ्यांना जी माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: तर मित्रांनो, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02। फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना। बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02।
1: श्रोतेहो नमस्कार। श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, हिंदी चित्रपट सृष्टी आणि या ठिकाणी हिट होण्याचे असंख्य फॉर्म्युले असतात। एखादा फॉर्म्युला चालला तर सगळेच मालामाल, आणि नाही चालला तर बस सगळेच फ्लॉप। म्हणून हे फॉर्म्युले वापरत असताना ते कसे चपखल बसतील याकडेही कमालीचे लक्ष दिले जात असते। यातच एक जबरदस्त ट्रॅक फॉर्म्युला म्हणजे हॉरर चित्रपट, आणि त्यातच भूत प्रेत आणि त्यामागच्या रंजक कथा ह्या सगळ्यांना आवडत असतात, आणि यावर चित्रपट म्हणजे पुन्हा काहीतरी नवीनच। हाच नेमका फॉर्म्युला घेऊन दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनी 1979 साली एक भन्नाट कल्पना घेऊन जानी दुश्मन या मल्टीस्टारर हॉरर सस्पेन्स चित्रपटाची निर्मिती केली, आणि जानी दुश्मन ऐतिहासिक ठरला। तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत जानी दुश्मन या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा।

श्रोतेहो, जानी दुश्मन या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM वरून. श्रोतेहो, या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता थोडक्यात आपण बघणार आहोत. ठाकूर ज्वाला प्रसाद यांची लग्नाच्या दिवशी त्यांच्या पत्नीकडून हत्या केली जाते. यामुळे ज्वाला प्रसादचे रूपांतर दुष्ट आत्म्यामध्ये होते आणि लाल साडी घातलेली स्त्री दिसली की ते तिची हत्या करतात. यातूनच नंतर अनेक रंजक घडामोडी घडत जातात. यात अनेक जण गुंतत जातात. लाखन, ठाकूर, अमर, शेराय ही पात्र, त्याचबरोबर रेशमा, चंपा, गौरी, शांती ही पात्रही या रहस्यामध्ये अडकत राहतात. दिग्दर्शक आपल्या पटकथेमधून प्रेक्षकांना भीती, हास्य आणि संगीताचे रंग पेरीत जातो आणि प्रेक्षकही त्यात अडकून राहतो. 1979 साली या चित्रपटाचं पोस्टर पाहूनही काही लोक त्याला भीत असत. भारतातील अनेक थिएटरमध्ये रात्रीच्या वेळी प्रेक्षक थिएटर सोडून पळून गेल्याचीही घटना काही ठिकाणी घडली. एकूणच जानी दुश्मनची जादू प्रेक्षकांच्या मनावर जादू मंतर करून गेली.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जानी दुश्मन या सुपरहिट चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. जानी दुश्मन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसून आले सुनील दत्त, संजीव कुमार, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, रीना रॉय, विनोद मेहरा, रेखा, प्रेमनाथ, जगदीप, शक्ती कपूर, सारिका, अरुणा इराणी आणि अमरीश पुरी. अशा कलाकारांची तगडी फौजच जानी दुश्मन मध्ये होती आणि राजकुमार कोहली यांचं इंटरेस्टिंग दिग्दर्शन. राजकुमार कोहली हे हिंदी सिनेमामध्ये असे मेघा सिनेमे बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या अगोदर त्यांनी नागिन, राजतिलक असे चित्रपट दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातील खिळवून ठेवणारे कथानक, पटकथा आणि कलाकारांची निवड अधिकच प्रभावित करून गेली. एकूणच जानी दुश्मनने एक नवा माइलस्टोन रहस्य आणि भयपटांमध्ये निर्माण केला.

श्रोतेहो, जानी दुश्मन या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. श्रोतेहो, जानी दुश्मन या थ्रिलर पटाला संगीत दिलं होतं प्रख्यात संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. चित्रपट जरी हॉरर असला तरी संगीताची बाजू मात्र सुरेल आणि सुमधुर होती. या चित्रपटातील सर्वच गीतं दर्शकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटातील गीतं गायली होती आशा भोसले, किशोर कुमार, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी, आणि गीतं लिहिली होती वर्मा मलिक यांनी.

संगीत असेल आणि अभिनय असेल, या सर्वांच्या बाबतीत एक मास्टरपीस ठरतो। तेव्हा आज आपण आनंद घेतोय जानी दुश्मन या 1979 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत।

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात जानी दुश्मन या चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घेत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जाने दुश्मन, समझ लूं ऐसी नहीं है तू, मगर जो मैंने समझा था वैसी भी नहीं है तू.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78, आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.

पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला आपला आवडता कार्यक्रम घेऊन क्लासिक रेडिओ शो. 50 अधिक वर्ष मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, कधी गाणारे कधी नाचणारे पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते म्हणजेच सचिन पिळगावकर. मराठी सिनेमातील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि केवळ अभिनय नव्हे तर लेखन, गायन, दिग्दर्शन, निर्मिती अशा सगळ्या क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत आहे हे त्यांनी सिद्ध केलंय. त्यांनी मराठी हिंदी भाषेबरोबरच भोजपुरी सिनेमांमध्येही काम केलंय. एकापेक्षा एक या डान्स रियालिटी शो मधून ते महागुरूंच्या खुर्चीवर विराजमान झाले. नच बलिये पर्वामध्ये सचिन सुप्रिया ही जोडी पहिल्या पर्वाची विजेती ठरली आणि संपूर्ण जगाला स्वतः बरोबर त्यांनी नाचायला थिरकायला भाग पाडलं. आणि म्हणूनच आजही प्रेक्षक वर्ग त्यांना म्हणतो की आप हमें बड़े अच्छे लगते है. सिनेसृष्टीत त्यांची एंट्री कशी झाली, त्यांनाही रिजेक्शनला तोंड द्यावं लागलं का, कुठला सिनेमा, कुठली भूमिका त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरली, हे सारं काही सांगणारे थोड्याच वेळात आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. त्यांच्याच सिनेमातलं गाणं येतंय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगतीसोबत.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: तर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे मैतर हा साऱ्या गावाचा.

अंडा अंडा कोंबडी पसला कचा जा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा नी काय पण मांगा दाऊ

मांगा जाऊन कामल दंड हो चला मजेन राहू सारे हसबू या दुनियेला चला मजेन राहू सारे हसबू।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. सचिन पिळगावकर यांचे वडील शरद पिळगावकर हे सिने निर्माते होते. आपल्या मुलांनी अभिनेता व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं. सचिन 3 वर्षाचा असताना त्याला त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या ऑडिशनला नेलं. या ऑडिशनमध्ये त्यांना फारसं काही करायला जमलं नाही आणि त्यामुळं सचिनच्या आईंनी सांगितलं की अजिबात तुमचे स्वप्न मुलावर लादू नका. सचिनच्या वडिलांना शरद पिळगावकरांना सुप्रसिद्ध संगीतकार बाबूजी म्हणजे सुधीर फडके सिनेमाची निर्मिती करतायत ही गोष्ट समजली. शरद पिळगावकरांची आणि बाबूजींची छान ओळख होती. एकदा ते त्यांना भेटायला गेले असताना त्यांच्या घराबाहेर त्यांना पालकांची मोठी रांग दिसली. ते सगळे आपल्या मुलांना घेऊन तिथे आले होते. तेव्हा त्यांना समजलं की या सिनेमामध्ये मुख्य भूमिका जी आहे ती बाल कलाकाराची आहे. हे समजताच शरद पिळगावकरांनी सचिनला तिकडे घेऊन जायचं नक्की केलं. ही गोष्ट आईला समजताच आईंनी ठणकावलं अजिबात न्यायचं नाही, गेल्या वेळेसचा अनुभव विसरलात वाटतं. पण सचिन यावेळेला स्वतः वडिलांना म्हणाले की आपण जाऊया, यावेळी मी बरोबर काम करीन. आईचा विरोध पत्करून ते सचिनला बाबूजींकडे घेऊन गेले. वडिलांच्या ओळखीमुळं सचिनला रांगेत उभं न राहता थेट एंट्री मिळाली. बाबूजींनी त्यांना निरखून पाहिलं, त्यांचं नाव विचारलं आणि काय करतोस तू हे विचारल्यावर सचिन म्हणाला मी नाचतो. बरं मग मला नाचून दाखव असं बाबूजी म्हणाले. सचिन जाताना स्वतः बरोबर गाण्याची रेकॉर्डिंग घेऊन गेला होता. त्यांनी बाबूजींना तुमच्याकडे रेकॉर्डर प्लेयर आहे का असं विचारलं. बाबूजी कोण आहेत हे कळण्याचं वय नव्हतं त्याचं. त्यांनी ते रेकॉर्ड प्लेयर लावली आणि याहू सुरू झाल्यावर सचिनचा ही नाच सुरू झाला. या गप्पांमधून त्या भूमिकेसाठी बाबूजींनी सचिनला पक्क केलं होतं. पण राजाभाऊंचाही होकार असणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी राजाभाऊंना बोलवलं. झालं होतं असं की या लहान मुलाच्या भूमिकेसाठी बरीच शोध मोहीम सुरू होती. यात हवा त्या वयाचा मुलगा त्यांना मिळत नव्हता म्हणून नाईलाजानं 6.5-7 वर्षाचा एक मुलगा या भूमिकेसाठी पक्का झाला होता. राजाभाऊ या शोध मोहिमेमुळे इतके दमले होते की त्यांचा काही पेशन्सच उरला नव्हता. त्यामुळं आता जो तुम्ही बघितलाय तो पक्काय, त्याच्यात काही बदल होणार नाही. शेवटी खूप आग्रह झाला म्हणून कसे बसे 2 मिनिटासाठी बाबूजींच्या आग्रहाखातीर ते आले आणि सचिनला भेटल्यानंतर 2 तास थांबले. सचिनने पुन्हा एकदा नाच करून दाखवला, काही नकला करून दाखवल्या आणि मग काय, या सिनेमातल्या या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी सचिनच्या नावावर शिक्का मोर्तब झाला. सचिनच्या वडिलांनी उत्सुकतेपोटी विचारलं की सिनेमातली भूमिका ही अशीच आहे का. राजाभाऊ म्हणाले नाही, त्याच्या पूर्ण विरुद्ध भूमिका आहे. पण हा मुलगा हे करू शकतो त्या अर्थी तो तेही करू शकेल. हा सिनेमा म्हणजे 1963 सालचा हा माझा मार्ग एकला. सचिन यांनी केलेल्या पहिल्या बालकलाकाराच्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली अवघ्या महाराष्ट्रानं जणू त्यांना दत्तक घेतलं आणि प्रत्येकाच्या घरातला सचिन हा लाडका मुलगा झाला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण एन्जॉय करतोय सचिनची मैफिल. आपल्या लाडक्या नवऱ्याचा नवस फेडण्यासाठी बायकोचा अठ्ठास यासाठी गणपतीपुळे ट्रिप, मग यात त्यांच्यासोबत असणारी अतरंगी नमुने, त्यांचे अफलातून किस्से, याची गोष्ट म्हणजे नवरा माझा नवसाचा. मराठी प्रेक्षक वर्ग ज्या जोडीवर अत्यंत प्रेम करतो ती जोडी म्हणजे सचिन आणि सुप्रिया. यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांनी अनेक सिनेमे सोबत केलेत आणि सगळ्याच सिनेमांमध्ये, सगळ्याच त्यांच्या कामांमध्ये त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री लोकांना प्रचंड भावली. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा खरं तर एकदंत या कन्नड सिनेमावर आधारित सिनेमा आहे आणि यात बॉम्बे टू गोवा या सिनेमाचा मसाला पुरेपूर भरलेला आहे. या सिनेमाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येतील. काहींना हा सिनेमा खूपच लोड वाटला, बॉम्बे टू गोवाची कॉपी वाटला, पण काहींनी मात्र या सिनेमावर भरभरून प्रेम केलं. या सिनेमापेक्षाही लोकप्रिय ठरलं ते म्हणजे या सिनेमाचं संगीत, जे केलंय जितेंद्र कुलकर्णी यांनी. हा त्यांचा पहिलाच सिनेमा, मात्र सचिनजी सोबत त्यांचं ट्युनिंग कसं जमलं, त्यांचे सारे सिनेमे, आम्ही सातपुते, एकुलती एक, त्यांच्या अनेक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं. सचिनजीच्या तू तू मैं या टायटल ट्रॅकची अरेंजमेंट त्यांनीच केली होती आणि एका स्टुडिओच्या ओपनिंगच्या निमित्तानं सचिनजींनी त्यांचं गाणंही ऐकलं होतं आणि तेव्हाच त्यांनी या गुणी संगीतकाराला हेरलं होतं. या सिनेमातलं सुपरहिट गाणं येतंय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे गाणं.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आज आपण सचिनजीची मैफिल एन्जॉय करतोय. हिरवा निसर्ग हा भवतीने खूपच कमाल असं गाणं आहे, मात्र या गाण्यानं तयार होण्यासाठी त्याचा असा एक वेळ घेतला. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं, सचिनजींना बॉम्बे टू गोवा मधल्या देखा ना हाय रे सोचा ना हाय रे स्टाईल एखादं गाणं अपेक्षित होतं. अशा ढंगाच्या अनेक चाली त्यांनी बनवल्या सुद्धा, पण सोनू निगम सारख्या कलाकारासाठी त्यांना त्या पटत नव्हत्या आणि तितकाशा रुचतही नव्हत्या. सचिनजींनी संगीतकाराला तुला जसं योग्य वाटतं असं कर अशी मुभा दिली आणि मग हिरवा निसर्ग हे गाणं जन्माला आलं. ही चाल आणि हे गाणं जितेंद्रजींनी सचिनजींना फोनवर ऐकवलं आणि गाणं एकदम ओके आहे ही दाद सचिननी ऐकता क्षणी दिली. या गाण्याच्या चालीमध्ये, या गाण्याच्या प्रोग्रामिंगमध्ये पुढे काहीही बदल झाला नाही. या गाण्याला जणू सचिनजींनी वन टेक ओके दिलं. गाण्याची उत्तम जाण असलेल्या सचिनजींकडून ओके येणं याहून दुसरी दाद खरं संगीतकाराला काय असेल ना. याही गाण्याची चाल आधी बांधली गेली आणि मग जगदीश खेबुडकरांनी आपल्या या गाण्याला या शब्दांना रंग चढवला आणि मग हे गाणं निसर्गासारखंच हिरवगार आपले भेटीला आलं. या गाण्याचं आउटडोर शूट सुद्धा आधी ठरलं नव्हतं. संगीतकार जितेंद्र कुलकर्णींनीच ही कल्पना मांडली. यावर सचिनजी म्हणाले, काही लाखांनी माझ्या सिनेमाचं बजेट वाढतंय, गाणं मात्र उत्तमच झालं पाहिजे. आपण करूया. आणि सिनेमा तुम्ही पाहिला असेलच तर बसचं चाक पंक्चर होतं आणि सुप्रसिद्ध गायक सोनू निगम सोबत चालीच प्रवास करणारे बसमधून उतरून निसर्गाचा आनंद लुटतात आणि गाण्याची मजा घेतात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तीर्णा 90.4 FM वरून. 1962 साली सचिन केवळ 4 वर्षांचा होता. त्यावेळी माझा मार्ग एकला या सिनेमानं त्याच्या अभिनयाला इतकी उंची गाठून दिली की पहिल्याच चित्रपटासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. पहिला हिंदी सिनेमा मिळाला 1967 सालचा मंजिली दीदी. या भावनात्मक चित्रपटात सचिननं कृष्णाची भूमिका साकारली. यात धर्मेंद्र आणि मीना कुमारी हे मुख्य भूमिका साकारत होते. ऋषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकानं सचिनला दिलेल्या संधीचं सचिननं सोनं केलं आणि या बालकलाकाराचं नशीब उजळू लागलं. सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी हिच्या सहवासामुळे सचिनवर हिंदी आणि उर्दू भाषेचे चांगले संस्कार झाले आणि त्यामुळं शफक या नावानं स्वतः शायरी देखील सचिन लिहितात. जवळपास 65 चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा सचिन देवानंदच्या प्रेम पुजारी ज्वेल थीप तर संजीव कुमारच्या चंदा और बिजली, फेरोज खान संजय खानच्या मेलामध्ये तर शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी यासारख्या अनेक सिनेमामध्ये झळकला. त्याचा श्रीकृष्ण लीला हा सिनेमा लक्षवेधी ठरला कारण सचिननं बालपणी केलेली श्रीकृष्णाची भूमिका ही आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. राजश्री प्रोडक्शनचं गीत गाता चल या सिनेमानं बॉलिवूडला एक नवा चेहरा दिला. प्रमुख नायक म्हणून सचिनची सारिका सोबतची ही जोडी प्रसिद्ध ठरली या सिनेमात आणि मग अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या नायिकांसोबत सचिन झळकू लागला. प्रमुख भूमिका केलेला चित्रपट 1976 बालिका वधू पण त्याचसोबत राजश्री प्रोडक्शनच्या अखियो के झरोके से या सिनेमामध्ये सचिनची रंजिता सोबतची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली.

मराठी आणि हिंदीवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या सचिननं भोजपुरी भाषेची देखील झलक नदिया के पार या चित्रपटात साधना सिंग बरोबर अभिनय करून दर्शवली. इतकंच नव्हे तर अनेक चित्रपटांमधून सहाय्यक कलाकार म्हणून देखील आपल्या अभिनयाची छाप पाडली. 1975 शोले ज्यात त्यानं अहमदची छोटी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. अवतार, सूर संगम, अमिताभ सोबतचा सत्ते पे सत्ता, तर जितेंद्र सोबतचा रेखा जुदाई, संजीव कुमारचा नाम तेरे कितने नाम हे अनेक चित्रपट सचिननी केले. हिंदी सिनेमा सृष्टीमध्ये बालकलाकार म्हणून झळकणाऱ्या सचिननं मराठी सिनेसृष्टीतही अभिनय सुरू ठेवला. सचिन अभिनीत मराठी चित्रपट अष्टविनायक खूप गाजला. ब्रह्मचारी शूटिंगच्या दरम्यान तर सचिननं चित्रपट बनवण्याचा खेळ सुरू केला होता. इतर लहानग्यांना एकत्रित करून त्यांना अभिनेता बनवलं आणि स्वतः बनला दिग्दर्शक. या खेळामध्ये त्याला साथ लाभली ती जुनियम मेहमूद या कलाकाराची. याची मैत्री इतकी घट्ट होती की शोले या चित्रपटासाठी रमेश सिप्पी यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत हे दोघे जण एकत्रित काम करत होते. या सिनेमातले काही सीन सचिननं स्वतः दिग्दर्शित केले. मायबाप या त्याच्या दिग्दर्शनातून साकारलेला पहिला मराठी सिनेमा. पण सचिनला व्यावसायिक यश मिळालं ते 1964 नवरी मे नवऱ्याला या सिनेमामुळे. यात सचिन आणि सुप्रियाची पहिली भेट त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरली. मराठी सिनेजगताची ही प्रसिद्ध आणि रसिकांच्या चाहती जोडी 1985 विवाह बंधनात अडकली आणि याच जोडीनं मराठी रसिकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले. नवरी मिळे नवऱ्याला याच्या यशानंतर माझे पती करोडपती, नवरा माझा नवसाचा आणि आम्ही सातपुते सचिनच्या दिग्दर्शनामध्ये अनेक चित्रपट निर्माण झाले. सचिनला घवघवीत यश प्राप्त झालं. ते 1988 अशी ही बनवा बनवीमुळे मराठी रसिकांच्या गळ्यातला तो ताईत बनला. सुपरस्टार विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सोबत सचिनचा हा चित्रपट धमाल गाजला.

सचिन हा मराठी सिनेसृष्टीचा एक असा अभिनेता आहे ज्यानं बहुतांश सिनेमात स्वतःसाठी स्वतःच पार्श्वगायन केले. काही चित्रपटांमध्ये इतर नायकांचा तो आवाज देखील ठरलाय. एका लग्नाची तिसरी गोष्ट या छोट्याशा पडद्यावरील मालिकेचं शीर्षक गीत सचिननं गायले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित पहिला हिंदी सिनेमा प्रेम दिवाने. 1992 या सचिनच्या सिनेमाचे नायक होते जॉकी शराफ, माधुरी दीक्षित आणि पूजा भट. अखियों के झरोके से या सिनेमाचा नायक असणाऱ्या सचिनला या सिनेमाचा सिक्वेन्स बनवण्याची संधी देखील मिळाली आणि त्याच्या दिग्दर्शनातून निर्माण झाला 2011 सालचा जाना पहचाना हा सिनेमा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. 1990 दशकात सचिन छोट्या पडद्याकडे वळले. मेट्रो या राष्ट्रीय चॅनलवर सचिनजींनी तू तू मैं मैं ही विनोदी मालिका तूफान गाजली, ज्यात पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू सोबत सचिननं अभिनय सुद्धा केला. त्या काळात चलती का नाम गाडी, अंताक्षरी या मालिकेचे अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सूत्रसंचालन देखील सचिननं पार पाडलं. असा हा हर हुन्नरी अष्टपैलू अभिनेता कधी अभिनय करतो, कधी गातो, कधी दिग्दर्शन करतो, तर कधी नाचतो सुद्धा. नच बलिये या पहिल्या पर्वात विनर ठरणाऱ्या सचिन आणि सुप्रिया या जोडीनं अवघ्या जगाला आपल्या नृत्य कौशल्याची जाण करून दिली. महाराष्ट्रातल्या कलाकाराच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आत्मविश्वासाच्या जोरावर ज्यानं मराठी सिनेसृष्टीत सोनेरी दिवस आणले असा सचिन पिळगावकर. 1982 साली सचिननं मायबाप या चित्रपटाच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली. आगच के फूल हा सिनेमा पाहिला आणि यातूनच त्यांना दिग्दर्शक होण्याची प्रेरणा मिळाली. पुढे नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत, माझे पती करोडपती, अशी ही बनवा बनवी, आमच्यासारखे आम्हीच, भूताचा भाऊ, आत्मविश्वास, एकापेक्षा एक, आयत्या घरात घरोबा, कुंकू, नवरी मिळे नवऱ्याला, नवरा माझा नवसाचा, आम्ही सातपुते, आयडियाची कल्पना, असे अनेक सिनेमे सचिन यांनी निर्माण केले. तू तू मै मै, हद कर दी अशा काही मालिकाही त्यांच्या प्रचंड गाजल्या. अशी ही बनवा बनवी मधली सचिनजींनी साकारलेली सुधाची भूमिका असू देत किंवा कट्यार काळजात घुसली मधली खा साहेबांची व्यक्तिरेखा, या व्यक्तिरेखेला अनेक पदर होते. अहंकार, द्वेषाने झपटलेला खा साहेब सचिन यांनी अप्रतिम साकारला. सतत काही नवीन करू पाहणाऱ्या, बदलणाऱ्या जगासोबत स्वतःला बदलणाऱ्या, ट्रोलिंग आणि सिटिझमला न जुमानता आनंदानं आयुष्य जगणाऱ्या, दिलखुलासपणे आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर नाचणाऱ्या आणि बहरणाऱ्या या सदाबहार सचिनला रेडिओ तेरणाकडून आमचा सलाम. आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आपण इथेच थांबतोय. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900, 99705900. पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून. मराठी गाणी ऐकण्यासाठी तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता. कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा. आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू. आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना. पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात. तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, खास करून जे 12वी सायन्स झालेले आहेत ते सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक आणि ज्यांनी MST CET PCB परीक्षा दिलेली होती त्याचा निकाल पण लागलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फार्मसीमध्ये करिअर करायचं असेल तर निश्चित आपण वाट पाहत असणार आहात की फार्मसीच्या ॲडमिशन संदर्भात रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन कधी सुरू होणार. तर ते सुरू झालेलं आहे, याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे, कारण आजची मुलाखत परत एकदा आपल्याला अशीच ज्ञानवर्धक आणि खूप माहितीपूर्ण असणार आहे, कारण याच मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला रजिस्ट्रेशनच्या संदर्भात इत्यंभूत अशी माहिती मिळणार आहे, त्यामुळे आपलं काम सोपं होणार आहे. तेव्हा MST CET PCB परीक्षा दिल्यानंतर फार्मसीच्या रजिस्ट्रेशन संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर VV माणेसर यांना, तसेच त्यांच्यासमवेत तेरणा फार्मसी डिपार्टमेंटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तेव्हा या दोघांकडून आपण समजून घेणार आहोत की ही प्रोसेस जी आहे ती नेमकी कशी असणार आहे आणि आपल्याला किती लवकरात लवकर या सर्व गोष्टीला तयार राहावं लागणार आहे. तेव्हा

0: म्हणून व्हेरिफिकेशन असं म्हणतो ते 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत सांगितलेलं आहे.
1: अच्छा, तर मग आता हे रजिस्ट्रेशन करणं किंवा व्हेरिफिकेशन करणं खरोखरच गरजेचं आहे का, किती गरजेचं आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले लागणार?
0: रजिस्ट्रेशन हे आपल्याला कुठलाही विद्यार्थी असू द्यात, इंजिनिअर जाणार असू द्या, फार्मसीला, मेडिकलला, कुठेही जाणार असू द्या, कुठलाही विद्यार्थी जरी असला तरी त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन करणं महत्वाचं आहे. कारण जी पण गव्हर्नमेंटची सुविधा आहे, स्कॉलरशिप आहे, कोणत्या विद्यार्थ्यासाठी EBC स्कॉलरशिप आहे, NT ABCD कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण स्कॉलरशिप आहे, वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, आणि त्या स्कॉलरशिप मिळण्यासाठी विद्यार्थ्याचं कॅप प्रोसेस सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमधून येणं बंधनकारक असतं, आणि त्या कॅप प्रोसेसमधून त्याचा प्रवेश होण्यासाठी हे रजिस्ट्रेशन हा सुरुवातीचा आणि अतिशय महत्वाचा टप्पा आहे. पहिला टप्पा रजिस्ट्रेशन, दुसरा व्हेरिफिकेशन. मला एका आवर्तून सांगा वाटतं की आपल्या मुलींना म्हणजे आपल्या भगिनींना आपल्या सरकारनं पूर्णपणे ट्युशन फी माफ केली आहे, आणि साधारणतः ही ट्युशन फी प्रत्येक कॉलेजची का अंदाजे सांगतोय मी 70,000-60,000-70,000 ते 1-1.5-1.5 लाखापर्यंत असू शकते. ही पूर्ण ट्युशन फी माफ होते. तर ही ट्युशन फी माफ करायची असेल तर त्या भगिनीनं आपल्याला सेंट्रल कॅप प्रोसेसमधून येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर NT ABCD SBC हे जी मुलं आहेत यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे, आणि SC ST च्या मुंडू भगिनींना ट्युशन फी डेव्हलपमेंट फी माफ आहे. त्याच्यामुळं हे गव्हर्नमेंट कोट्यातनं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून गव्हर्नमेंट कोट्यातनंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या कुठल्याही राऊंडमध्ये जिथं नंबर लागेल किंवा आपल्याला जे हवं ती कॉलेज पाहिजे त्या ज्या राऊंडला मिळेल त्याप्रमाणे ऍडमिशन घेणं गरजेचं आहे. ह्यातनं ऍडमिशन घेतलं तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या सगळ्या सुविधा मिळतात असं एक मी तर आवर्जून सांगतो. त्यामुळे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन महत्वाची स्टेप आहे, आवर्जून विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यावं. बरेच विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतात कॅफेमध्ये आणि ते काय करतात की झालं असं समजून घेतात, पण रजिस्ट्रेशन केल्यानंतर पण आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आपण जे आपली माहिती भरलेली आहे, त्याचबरोबर आपण जी कागदपत्र अपलोड केलेली आहेत तिथं संगणकाच्या माध्यमातून, ती सगळं व्यक्तिशा येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याला ऑफलाईन स्कुटनी म्हणतो. शक्यतो विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्कुटनी पण उपलब्ध आहे, पण शक्यतो ऑफलाईन स्कुटनी करून घ्यावी असं माझा एक प्रामाणिक सल्ला आपल्या विद्यार्थ्यांना आहे. कारण काय चूक आहे असेल तर लगेच समोरसमोर कळतं. ऑनलाईनमध्ये ते मेसेज येतो असं बघायला मिळतं की बरेच पालक हा मेसेज पाहत पण नाहीत, विद्यार्थी मेसेज पाहत पण नाहीत आणि त्यांचं मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही. असं मला फक्त इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिस्ट लागल्यानंतर 2-3 पालकांचे फोन आले, ते काही इथं व्यक्तिशः फॉर्म भरला किंवा व्हेरिफिकेशन आलेले नव्हते. तर ही असं अशी चूक होऊ नये असं मला वाटतं.
1: सर, जसं की आपण इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या वेळेस असं सांगितलं होतं की किती मुलं परीक्षेला बसले आहेत किंवा रजिस्ट्रेशन केलेले आहेत आणि एकूणच चुरस किती असू शकेल ऍडमिशनच्या संदर्भात, तर फार्मसीला पण अशाच पद्धतीचं काही कॉम्पिटिशन राहील असं आपल्याला वाटतं का?
0: इंजिनिअरिंग सारखीच फार्मसीला पण चुरस बघायला मिळते. म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर MST CET एप्रिल आणि मे ह्या दरम्यान 2 अटेम्प्ट घेतले होते, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट. त्याचं सर्टिफिकेट माझ्याकडे आहे. काही विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट दिला, काही विद्यार्थ्यांनी सेकंड दिला, काही विद्यार्थ्यांनी दोन्ही दिले. ओव्हरऑल बघायला गेलं तर दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही अशी कॉमन मुलं पकडून जवळपास 2,63,213 विद्यार्थी MST CET PCB ग्रुपला ग्रुपच्या परीक्षेला बसलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये 1,03,360 मुलं आहेत आणि 1,59,848 मुली आहेत. हे तर मी आवर्जून सांगतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बघायला गेलं तर जवळपास 2,63,213 मुलं मुली परीक्षेला बसले ते MST CET PCB परीक्षेला बसलेले आहेत. आणि जागा बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 531 बी फार्मसीचे कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेजेसमधून जवळपास 43,492 जागा आहेत. त्याच्यामुळे हे जर स्टॅटिस्टिक समोर बघितलं आपण 43,492 जागा आणि 2,63,213 बसलेले विद्यार्थी, तर निश्चितच चुरस आहे असं दिसतंय आपल्याला.
1: अच्छा, तर सर आपण जशी आकडेवारी सांगत होता त्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे म्हणजे पास होण्याचं किंवा रजिस्ट्रेशन करणाऱ्यांचं पण, तर ते मुलींचं प्रमाण एवढं जास्त असण्याचं कारण काय किंवा त्यांना काय फायदा अधिकचा आहे का फार्मसीमध्ये?
0: तसं मुली आणि मुलांचं कम्पेअर केलं तर मुली आता मुलींचं एज्युकेशनमध्ये ग्रोथ झालेली आहे, मुली शिकतात आहेत, आपल्यासारख्या ग्रामीण भागातल्या पण मुली चांगलं शिक्षण घेत आहेत, आणि हे एक भाग झाले. दुसरी भाग म्हणजे शासनानं प्रत्येक मुलींना ट्युशन फी माफ केलेली आहे, त्याच्यामुळं आणखीन थोडी मुलींची संख्या वाढलेली आहे, आणि मुलींच्या संख्येमध्ये वाढल्यामुळे जवळपास साधारणतः 1.5 पट मुली आहेत मुलाच्या मानानं हे एक दिसतंय. त्याच्यामुळे आणखीन चुरस वाढणार आहे असं तुम्ही प्रामुख्याने सांगतो आपल्याशी.
1: तर आपण प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांच्याशी चर्चा करत आहोत. तर आपण जसं सांगितलं होतं की 31 जुलै ते 10 ऑगस्ट असा कालावधी राहणार आहे रजिस्ट्रेशनचा, तर या प्रक्रियेमध्ये काही बदल होऊ शकतो का? तातडीनं तत्परतेनं विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घेणं गरजेचं आहे.

0: रजिस्ट्रेशन करणं गरजेचं
1: आहे. हां, हे हा पण प्रश्न चांगला आहे. आता ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केली संख्या बघून सीटीसीएल बदल करू शकते आणि त्याबाबतची सूचना आम्ही विद्यार्थ्यांना देऊ. पण तत्पूर्वी मला आवर्जून विद्यार्थ्यांना सांगा वाटतं की रजिस्ट्रेशन ही महत्वाची स्टेप आहे. रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर लागणार मेरिट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी करणं गरजेचं आहे. तात्पुरती मेरिट लिस्टमध्ये पुन्हा अंतिम मेरिट लिस्टमध्ये गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनी आपल्याकडे सगळी कागदपत्र असतील तर कुठलाही वेळ न करता तातडीने त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं असं एक मी इथं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन दोन्ही करून घ्यावं असं मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो. कारण याच्यामागे दुसरं एक मला सांगायचं आहे की रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन ह्या तारखांमध्ये किंबहुना बदलही होऊ शकतो आणि तो बदल विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करण्यात येईल. दुसरं एक मला बघायला मिळालं आहे की काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेमेंट पेंडिंग असतात. प्रामुख्यानं जे कास्टमधून ऍडमिशन घेण्यात कास्टमधून नोंदणी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना कास्टच्या जागांचा बेनिफिट मिळतो. त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिपमध्येही बेनिफिट मिळतो. असे मुलं मुली आहेत त्यांचं एक बघायला मिळतं की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी किंवा नॉन क्रिमिनल ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे ते थांबतात आणि असं करत बनून गेलं. इंजिनिअरिंगमध्ये मला असं जाणवलं की मिळून बसले आणि ते रजिस्ट्रेशनची तारीख निघून गेली, लिस्ट लागली, राऊंड पण झाला इंजिनिअरिंगचा. ते तसं होऊ नये म्हणून जर वेळ असेल तर की विद्यार्थ्यांनी आपलं कमीत कमी ओपनमध्ये तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं. 19 तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थ्यांना संधी आहे. तर आपलं कास्ट व्हॅलिडिटी मिळालं, कास्ट व्हॅलिडिटी पावती जरी मिळाली किंवा नॉन क्रिमिनलची पावती जरी मिळाली तर ते कास्टमध्ये आपलं नोंदणी करून घेऊ शकतात. खोल्या गटात ना कास्टच्या गटामध्ये करू शकतात. त्यामुळे खुल्या गटात तरी रजिस्ट्रेशन करून घ्यावं 10 तारखेपर्यंत असं मला एक प्रामुख्यानं वाटतंय.
0: तर मित्रांनो, आपल्याला ज्या पद्धतीनं प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माणेसर यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, खास करून पालक आणि विद्यार्थी मित्रांनी हे डॉक्युमेंट्सची जेवढी अरेंजमेंट आहे ते सर्व करून रजिस्ट्रेशन करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच आपल्याला सर्व शासकीय योजना ज्या आहेत त्याचा फायदा या प्रवेशाच्या दरम्यान मिळू शकतो. तर आता आपल्या समोर ज्या आहेत त्या तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम. आणि खरं तर त्या गेल्या 4 वर्षापासून या फार्मसीमधून जे काही सक्सेसफुल स्टुडंट बाहेर पडत आहेत त्याच्या त्या मेंटॉर पण आहेत. तर माने मॅडम, मी आपल्याला पण या ठिकाणी विचारू इच्छितो की या फार्मसीमध्ये करिअरसाठीच्या अशा किती महत्वाच्या वाटा आहेत की जेणेकरून ज्यांनी पीसीबी एमएससीईटीचा परीक्षा दिल्या रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना फार्मसीमध्ये प्रवेश घेता येईल.
2: नमस्कार सर, मला सांगायला नक्कीच आवडेल की बी फार्मसीनंतर जॉब ऑपॉर्च्युनिटीज किंवा हायर एज्युकेशन ह्या अशा अनेक संधी आहेत. जनरली आपण फार्मसी म्हटलं किंवा औषध निर्माणशास्त्र म्हटलं की कॉमन पीपलच्या नजरेमध्ये दोनच गोष्टी येतात. ते एक असतं मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला आपण MR म्हणतो आणि दुसरं म्हणजे मेडिकल शॉप. पण या परिघाच्या बाहेर जाऊन अनेक संधी जसं की IT सेक्टर्समध्ये आहेत. यामध्ये तुम्हाला फार्माको विजिलन्स, मेडिकल कोडिंग, मेडिकल स्क्रिबिंग, हॉस्पिटल इन्शुरन्स मॅनेजमेंट यामध्येही जॉब्स असतात. त्याचबरोबर कोअर फार्मसीमध्ये खूप आकर्षक जॉब आहेत. जर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधनामध्ये गेलात तर त्यानंतर प्रोडक्शन म्हणजेच जास्त प्रमाणात औषध निर्मिती, मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती असते, तेथेही विद्यार्थ्यांची मागणी खूप जास्त आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये. त्याचप्रमाणे क्वालिटी अश्युरन्स, रेग्युलेटरी अफेअर्स, क्लिनिकल डाटा मॅनेजमेंट असे बरेच कोर्सेस आहेत ज्यामध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. ह्या जरी प्रायव्हेट सेक्टर जरी झाला तरी गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटीज देखील विद्यार्थ्यांना खूप जास्त आहेत. आणि नवीन गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक जिल्ह्यात आता गट अ, ब आणि क या प्रवर्गामध्ये नव्याने फार्मसी ऑफिसर यांच्याही नवीन जागा सुरू होत आहेत. तर नक्कीच विद्यार्थ्यांना या संधींचा फायदा होणार.
0: अच्छा, तर डॉक्टर प्रीती माने मॅडम, जसा एक विषय असा होतो की तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा नावलौकिक गेल्या 2-4 वर्षांमध्ये खूप वाढलेला दिसून येत आहे. कारण आपण पाहतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून जे विद्यार्थी आहेत ते तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेत आहेत आणि स्वतःचं करिअर घडवत आहेत. तर तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटचा एवढा नावलौकिक वाढण्याचं कारण काय किंवा त्याच्या पाठीमागे तुमची मेहनत काय ते सांगा.
2: सर, सर्वात प्रथम म्हणजे प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत ज्याच्यामध्ये 5 जणांची PhD कम्प्लीट झाली आहे तर 5 जण रजिस्टर्ड आहेत. सो बेसिकली PhD फॅकल्टीचा फायदा काय होतो की ते रिसर्च ओरिएंटेड असतात. सो त्यांचं अकॅडमिक्स जे आहे, सर्व फॅकल्टींचं जे अकॅडमिक्स आहे ते अगदी डिसिप्लिन्ड असतं. त्यामुळे मुलांना खूप चांगला फायदा मिळतो. डिसिप्लिन्ड अकॅडमिक्ससोबतच डिसिप्लिन्ड एक्झाम पण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असतो आणि सर्व लेक्चर्स प्रॅक्टिकल्स व्यवस्थित होत असल्यामुळे मुलांचे हँड्स ऑन ट्रेनिंग चांगले होतात, स्किल्स डेव्हलप होतात. याचबरोबर कॉलेजमध्ये अत्यंत जास्त प्रमाणात इंटर्नशिप प्रोग्राम्स होतात. या सर्वांमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचे कम्युनिकेशन स्किल्स पण चांगले होतात आणि त्यांची प्लेसमेंट्स एमएनसीजमध्येच म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये होते. सांगायला आनंद होईल की प्राचार्य सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्या यावर्षी जो प्लेसमेंट ड्राईव्ह घेण्यात आला त्यामध्ये अगदी नामांकित औषध निर्माणशास्त्र विभागात काम करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत इंटरनॅशनल लेवलच्या जसं की सिरम एमक्युअर ल्युपिन आणि टीसीएस यामध्ये आमच्या विद्यार्थ्यांची चांगल्या पोस्टवर प्लेसमेंट झालेली आहे म्हणजे त्यांना चांगल्या पोस्टचे जॉब मिळालेले आहेत. यामध्ये मला नमूद करायला आवडेल की महाविद्यालयाचा विद्यार्थी स्नेहदीप माळी आणि त्याचबरोबर अजित जाधव हे अगदी नामांकित पोस्टवर काम करतात. याशिवाय आणखी एक सांगायची इच्छा म्हणजे महाविद्यालयातली आमची विद्यार्थिनी सायली साळुंके हिने नुकताच एक प्रोजेक्ट डीबाटू म्हणजेच आमच्या विद्यापीठाकडे सादर केलेला आणि त्यामध्ये तिला एंटरप्रिनरशिपसाठी डीबाटूनी महाराष्ट्रातून एकच विद्यार्थी आहे फार्मसी क्षेत्रातली की तिला सिलेक्ट केलं कारण त्यांना तिचा प्रोजेक्ट आवडला जो अतिशय नाविन्यपूर्ण होता आणि हा प्रोजेक्ट तिला या प्रोजेक्टच्या बेसिसवर तिला कंपनी स्थापन करून हा प्रोडक्ट जास्तीत जास्त मार्केट व्हावा यासाठी विद्यापीठाबरोबरच आमचे कॉलेज म्हणजे तिरणा कॉलेजचा फार्मसी विभाग हे पूर्ण तिला मदत करत आहे.
0: तेव्हा मित्रांनो आता ज्या पद्धतीनं तिरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड माननीय डॉक्टर प्रीती माने मॅडम यांनी अतिशय महत्वाची अशी माहिती सांगितली की फार्मसीच्या माध्यमातून करिअर कशा पद्धतीनं होऊ शकतं, तिरणा फार्मसी इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांचं करिअर घडवण्यासाठी किती मेहनत घेते आहे ती, त्यामुळे आपण निश्चितच तिरणा फार्मसीची निवड करावी जेणेकरून आपल्याला आपलं करिअर लवकरात लवकर मिळवता येईल. आणि खरं तर या सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भात आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस संदर्भात आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण कॉल करू शकता. त्यासाठी तिरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78078. तसेच तिरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88303 71202. त्यासोबत प्राध्यापक नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67. आणि प्राध्यापक काझी सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 930 99 466 32. तेव्हा या क्रमांकावर आपण संपर्क साधा आणि आपल्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा. पण तरीसुद्धा परत एकदा मी शेवटचा प्रश्न प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आपणास विचारू इच्छितो की जसं माने मॅडमनी म्हटल्या की अनेक फार्मसीमध्ये करिअर करण्यासाठी कॅम्पसचा असलेला विषय कंपनीसोबतचा टायअप असेल या सगळ्या गोष्टी होतात, पण तिरणा अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांना करिअर आणि जॉब मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्नशील असतं, तर अशा पद्धतीचे आणखी कुठले उपक्रम असतात का ते सांगा.
1: आता आपण जवळपास आता हे मुलांची परीक्षा संपलेली आहे, कालच पेपर संपला विद्यार्थ्यांना सगळ्या, आता त्या अनुषंगानं आपण एक मेगा जॉब फेअर 26 ह्या नावाने डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेन्युअरशिप गायडन्स सेंटर धाराशिव यांच्या आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने मेगा जॉब फेअर 26 हा आयोजित केलेला आहे. त्याची तारीख आहे 11 ऑगस्ट 2026. इथं आपण आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली की आपण फक्त आपले इंजिनिअरिंग फार्मसीचंच प्लेसमेंट बघत नाही तर आपण आय टी या त्याचबरोबर एनी ग्रॅज्युएट बाहेरचे अकाउंटंट म्हणा बी ए बी कॉम आणि त्याचबरोबर आणखीन डीएमएलटी असे नर्सिंग असे सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेगा जॉब फेअर 2026 ठेवलेला आहे आणि त्याची तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. तरी मला एक सांगा वाटतं की सगळ्यांना ज्यांना जॉबची गरज आहे जे विद्यार्थी जास्त पासआउट झालेत किंवा शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे अशा विद्यार्थ्यांनी 11 ऑगस्टला याची नोंदणी करून या जॉब फेअरमध्ये यावं जेणेकरून त्यांना जॉब मिळण्यासाठी मदत होईल. आणि अशा पद्धतीचे उपक्रम प्लेसमेंटचे दिवसेंदिवस ह्या कॉलेजमध्ये सुरू आहेत, रोज दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची चांगल्या कंपनीतही निवड होत आहे, चांगले पॅकेजही मिळत आहे. त्याच्यामुळं इकडं आमच्या कॉलेजकडं रजिस्ट्रेशन करणं व्हेरिफिकेशन करणं त्याचबरोबर कॉलेजला भेट देणं आमचं द्रोण सेंटर पाहणं रिडिओ सेंटर पाहणं सिस्को सेंटर पाहणं त्याचं फार्मसीमध्ये नवीन नवीन सेटअप केलं ते पाहणं हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचं कंटिन्यू फुटफॉल म्हणजे आपण विद्यार्थ्यांची कंटिन्यू येत आहेत भेटी देत आहेत कॉलेजला ही एक मी तर अभिमानानं सांगतो.
0: तेव्हा या मुलाखतीच्या शेवटी परत एकदा मी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा मोबाईल क्रमांक सांगतो 94219 78078. आणि तिरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या हेड डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक 88303 71202. तेव्हा या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आता ज्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की 11 ऑगस्ट रोजी जॉब फेअर होणार आहे जॉब फेअर होणार आहे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजवर, तर आपण कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातले असाल, आपण पदवीधारक असाल, तर आपण या ठिकाणी येऊन आपल्या जॉबच्या संदर्भामध्ये सर्चिंग करू शकता. 11 ऑगस्ट रोजी आपण सर्वांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जरूर यावं. या ठिकाणी प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर आणि डॉक्टर प्रीती माने मॅडम आपले धन्यवाद व्यक्त करतो रेडिओ तेरणाच्या वतीने.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर VV माने सर मोबाईल 94 21 97 80 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम मोबाईल 88 30 37 12 02. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून आणि शुभ दुपार म्हणण्याच्या शुभ सकाळच म्हणा असं वाटतं, कारण की वातावरण तसं झालेलं आहे आणि सर्व श्रोते जे आहेत ते आतुरतेने वाट पाहतात या कार्यक्रमाचे, ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी। हा कार्यक्रम 9970590 क्रमांकावरती व्हॉट्सअप फरमाईश या कार्यक्रमात जर आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर तुम्ही मला 9970590 क्रमांकावरती पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि गाण्याचे पोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल। तर काल होता फ्रेंडशिप डे, तर तो काही आपला मी ॲडव्हान्समध्ये तरी केलंच होतं, तरी देखील आज सर्व श्रोत्यांना जे माझे फ्रेंड्स आहेत, श्रोते खरं तर माझे फ्रेंड्स मोठे भाऊ आणि त्याचबरोबर मोठे सर्व जे काका मामा सर्वच जण जे आहेत, जे मला मुलगी म्हणतात असे देखील आपले श्रोते आहेत, तर अशा श्रोत्यांना सर्वच श्रोतांना म्हणेल की विश यू व्हेरी हॅपी फ्रेंडशिप डे। आणि तुमच्यामुळे खरं तर मी इथे आहे आणि हा माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय, हा तुम्ही जो तुम्हाला जो आवडतोय तो तुमचीच खरं तर कृपा आहे माझ्यावरती असं म्हणेन। आणि तुम्ही जे एवढं प्रेम केलं त्यामुळे ही आपली फ्रेंडशिप अशी झालेली आहे आणि ती घट्ट फ्रेंडशिप राहावी आणि तुमचं असंच प्रेम मला भेटत राहावं आणि असंच तुमचे आशीर्वाद हे माझ्यापर्यंत द्या आणि ते देत राहा सतत आणि नेहमीच आनंदी राहत चला। तर मी असतेच आपल्यासोबत। तर पुढची पहिली फरमाईश आज पूर्ण करूयात एक गाणं, प्रेम कैदी या चित्रपटातील मला फार आवडतं, एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजातील गीत आहे, 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट आणि याच गीताने आजच्या फरमाईशला सुरुवात करणार आहे। सागर तसंच गुरु डोंगरे शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे ते म्हणतात आम्हाला आज गीत ऐकायचं आहे, तरमोड बोलत आहे असं म्हणते, आम्ही तरमोड बोलवत आहे म्हणजे सर मला नाही समजलं, तर लाईव्ह असतील सर तर मला नक्कीच सांगा। तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत सागर सर, गुरु डोंगरे सर, शिंदे ज्ञानेश्वर शिंदे सर यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि सुरुवात करू याच गीताने, अशा सुंदर अशा गीताने आणि आज अशीच वेगळी आणि भन्नाट गाणी येणं अपेक्षित आहे। तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला आणि पाऊस कोणाकोणाकडे चालू आहे सध्या सांगा, धाराशिवमध्ये तर पूर्ण हे ढगाळसं वातावरण झालेलं आहे।

सुरुवातच अशा भन्नाट गाण्याने झाली ना, बऱ्याच श्रोत्यांना हे गाणं आवडलेलं आहे, तर मला पण फार आवडतं गाणं. आणि त्याच्यातलं ते फिमेल व्हॉइस जो काढलाय, तुम्ही जर तो चित्रपट पाहिला असेल, मी तर नाही पाहिला, पण ते गाणं मला खूप आवडलं. आणि मी ते गाणं जेव्हा पाहिलं होतं तेव्हा त्याच्यातलं एक फिमेल, हमने कसम ली है, हमने कसम दी है, हे वाक्य म्हणजे ते प्रेम कैदी आहेत, कैदीमध्ये करिश्मा कपूर आहेत आणि त्यांनी थोडासा व्हॉइस जो दिलाय, पण कमिशनर साहेबांना माहीत नाही नसतं की जेंट्सच्या ह्याच्यात एक लेडीज आहे म्हणून. तर अशामध्ये नंतर खरं तर पाहण्यासारखं देखील खूप सुंदर असं गाणं आहे. आणि अस्मितांचा आवाज म्हणजे तर लाजवाब, त्यांचे इतके गोड आवाज त्यांच्यासारखा कोणाचाच नाहीये. आणि त्याच्यानंतर यशुदास असतील यांचा देखील त्याच रेंजमधला मला व्हॉइस वाटतो की तेवढाच गोड त्यांचा देखील व्हॉइस आहे. तर चला, मैत्री तर होती म्हणजे मैत्री तर आहे आपली, आणि मैत्री दिन हा सेलिब्रेट बऱ्याच जणांनी काल केलाय, तर त्याच निमित्त आज आपल्या ज्या श्रोत्या आहेत त्यांना आज गीत ऐकायचं आहे. आणि हे गीत पण खूप सुंदर असं आहे, सर्व श्रोत्यांसाठी देखील हे डेडिकेट करूयात आपण गाणं. आणि ज्या म्हणतात की प्रगतीताई तुम्ही पण आमच्या मैत्रीण आहात, आधी थोडं चुकलं होतं बरं का, असं म्हणजे त्यांच्याकडून चुकून मेसेज गेला की तुम्ही पण आमच्या मैत्रीण आहातच की असं. इट्स ओके, इट्स ओके, मेसेजमध्ये ते चुक्या होत असतात आपल्या. तर आता माझा व्हॉइस बरा वाटतोय का मला सांगा, की मी आज आणखीन सर्दीचा व्हॉइस येतोय हे पण मला सांगा. तर काल धाराशिवमध्ये देखील ऊन होतं आणि कधी कधी या सरी येत होत्या, पण आज थोडंसं ढगाळसं आणि ऊन पण होतंय, पण पाऊस नाहीये. काही ठिकाणी उगी सरी आल्यासारख्या होत आहेत, ओझरत्या आणि जात आहेत लगेच. तर असं धाराशिवचं वातावरण आहे, आपल्याकडे कसं वातावरण आहे मला नक्कीच सांगा 9970509 क्रमांकावरती. तर या सीझनमध्ये काय होतं, पावसाळ्यात आपण कुठलंही झाड लावलं की ते झाड अगदी मातीच्या मुळामध्ये जाऊन आणि ते फुलायला सुरुवात होते आणि लवकरात लवकर मातीमधून ते मोठं व्हायला लागतं. म्हणजे पावसाळ्यात जी झाडं आपण लावतो ती येतात असंच म्हटलं जातं, आणि खूप छान मनाने लावली तर लगेच खूप लवकर येतात देखील. तर अशाच मध्ये आता फुलांचा बहर जो आहे तो आपल्याला दिसतो पावसाळ्यात, की मोगऱ्याचा सीझन येतो, गुलाबांचा सीझन येतो. आणखीन म्हटलं तर आता श्रावण महिना सुरू होतो तेव्हा महादेवाला वाहण्यासाठी ते निळं फूल कोणतं असतं, तेवालं फूल येतं, ते त्याचं नाव सांगा मला कोणतं फूल आहे ते. तर अशा फुलांचा बहर सुरू होतो, तर या फुलांचा बहर पाहून अगदी म्हणजे उन्हाळ्यात जो गुलमोहर इतका भरलेला असतो, अगदी एवढं ऊन तो सहन करत असतो, एकही झाड ते एवढं काय म्हणतात की हसलेलं नसतं आणि दिसत नसतं हसमुख उन्हामध्ये एवढा, पण त्या उन्हामध्ये ती प्रखरता जी सहन करतो तो गुलमोहर सध्या मी पाहते आपल्या कॉलेजच्या म्हणजे स्टुडिओच्या बाहेरूनच दिसतं ते गुलमोहरचं झाड. तर ते इतकं बहरलं होतं, पण सध्या त्याला पालवी फुटली आहे आणि अगदी वरती शेंडाला आहे, इतुशे छोटे छोटे फुले आलेत, पण ते देखील खूप गोड दिसतंय सध्या. तर अशा फुलांचं आपल्याकडे कुठली फुलं तुम्ही लावलेली आहेत घरी हे देखील मला सांगा, आणि फुला कोणतं फुल तुम्हाला आवडतं हे मला नक्की सांगा. तर मला तर खूप फुलं आवडतात, म्हणजे सगळी जी छान छान फुलं असतील, फुलांना नावं ठेवत नाही कारण की सगळीच फुलं ही आपण आपल्या आवडतात, एक प्रत्येकाचा वेगळा वास असतो, पण ते फूल काही ना काही सांगून जातं. तर असं कोणतं फूल आपल्या घरी आहे जे तुम्हाला आवडतं आणि तुम्ही ते झाड लावलेलं आहे असं देखील मला तुम्ही फूल सांगू शकताय 9970509 क्रमांकावरती. तर चला, मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या ताईंनी, ज्या श्रोत्या आहेत माढा येथून. धोत्र्याचं फूल, राईट, धोत्र्याचं फूल आणि ब्लू कलरचं एक असतं आणि व्हाईट कलरमध्ये एक असतं, ते महादेवाला आपण वाहतो फूल, ते मला आठवत नाही आता नाव नेमकं, हां आठवलं, गोकर्णीचं फूल. तर ते देखील आमच्या घरी तर मम्मीने इतके झाडं लावलेली आहेत फुलांची, की वेगवेगळ्या प्रकारची तिला झाडं लावण्याचा इतका छंद आहे माझ्या मम्मीला, की कुठंही तिला छान असं झाड दिसलं छोटंसं जरी तरी ती घरात आणते आणि लावते, आणि तिच्या हाताने कुठलंही झाड येतं, कुठलंही तिने साधं असं फक्त लावू देत तरी देखील, म्हणजे तिचं लक्ष नसेल आणि उगीच ठेवली असेल तिने, तरी सुद्धा ते झाड आलेलं आहे. असं मम्मीचं प्रेम म्हणजे माझ्या आजीकडून, मम्मीची मम्मी जी आहे तिच्याकडून ते वारसा आलेला आहे तिच्याकडे, की माझ्या आजी पण अगदी कुठलंही झाड लावलं तर ते येतं म्हणजे येतच. तसंच मम्मीचं देखील आहे की तिने आतापर्यंत जेवढी झाडं नसतील लावली तरी देखील ती झाडं आलेली आहेत घरी. आत्ता सध्या घरी इतकी फुलांची झाडं आहेत मी सांगते, पण गाणं घेऊयात, खूप वेळ झालं बडबड करते असं वाटेल सगळ्यांना. तर हर हर महादेव ग्रुप सखी सहेली ग्रुप 20 मैत्रिणी आहेत. मैत्री दिन काल झाला, रविवारमुळे आम्हाला फरमाईश दिली नाही देता नाही आली. बाळासे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातील
रक्ताचं नातं खरे नाही असं जे गाणं आहे, म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत आणि अशोक मामा आहेत आणि आणखीन एक आहे, त्यांचं नाव काय आहे मला तुम्ही सांगा, ते कुठले आहेत, तिसरा जो हिरो आहे तो आपल्याला अशी ही बनवा बनवी या चित्रपटामध्ये देखील दिसतो आणि त्याच्यामध्ये अशोक मामांचा तो भाऊ झालेला असतो, तर त्या हिरोचं नाव काय आहे हे देखील मला तुम्ही सांगा. कुठलं कुठलं तुमच्या घरी कुठली फुलं लावली आहेत, कुठलं फुल तुम्हाला आवडतं आणि आत्ता जे गाणं तुम्ही ऐकाल त्यामध्ये तिसरा हिरो कोण आहे हे नक्कीच मला तुम्ही सांगा. तर आमच्या मैत्रिणींसाठी मैत्रिणी दिनाच्या शुभेच्छा, आणि आम्ही आत्ता द्राक्षबागेत काम करतो तर आम्हाला हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. नक्कीच ऐकवात हर हर महादेव सखी सहेली ग्रुप, 20 जणी मैत्रिणी आहेत, तर अशा सर्व मैत्रिणींसाठी सर्व श्रोत्यांसाठी हे गाणं खरं तर डेडिकेट करूयात.

0: चला वेगळी गीतं आली की मग ते देण्यात देखील मजा येते आणि कार्यक्रम करताना देखील तेवढीच मजा येते. तर रिपीट गाणी न देता मला तुम्ही आज अशीच वेगळी गाणं देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून इंटरेस्ट देखील येईल मला कार्यक्रमाचा. आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे काय आहे की सर्वच जण एक दिवसानंतर आपण भेटतोय, त्यामुळे एक्साइटमेंट सर्वांची जास्त आहे आणि सर्वांनाच आजचा एक वाजता केव्हा मी येईल याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असतात. तर याच्यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आज 4 महिन्यानंतर ज्यांनी फरमाईश पूर्ण केली दिली आहे, सॉरी, असे विनोद सर्वदे सर आहेत महिसगावच आहे कसं ते माढा येथून. आज 4 महिन्यानंतर सरांनी फरमाईश केली आहे, पण एक गाणं त्यांना फार आवडतं ते म्हणजे जिया जले जले नेनो तले जिया जले जानुना जानुना जानुना असके जिया जले जले असं जे गाणं आहे. प्रीती झिंटा आणि शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदरसं गीत आहे आणि लता मंगेशकर यांचा आवाज, चित्रपट आहे दिल से. तर पूर्ण करूयात हीच फरमाईश. आपले जे 4 महिन्यानंतर फरमाईश पाठवणारे श्रोते आहेत ते म्हणजे विनोद सरवले सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: चले जा चले जिया.

सुंदर असं गाणं आणि कधीही आनंद घेतो. पण हे जे गाणं होतं जेव्हा हास्य जत्रा आपण सर्वजण पाहतो हास्य जत्रा, तशी मी पण पाहते, तर समीर चौघले यांनी एक वेगळा काय म्हणतात की ट्रॅक घेऊन हे गाणं केलं होतं. उंदीरमान जरे पकडेंगो असं काहीतरी केलं होतं. जर कोणाला माहीत असेल तर पटकन सांगा मला. मला एकदम आठवलं की त्यांनी कॉमेडी केली होती की याच्यावरती गाण्यावरती जे पुढचे लिरिक्स आहेत, एक ते कलाकार म्हणून खूप छान आहेत, ते खूप हसवतात खरं तर. आणि समीर चौघले यांनी या गाण्यावरती एक ट्रॅक केला होता, तो खूप गाजला होता. तर समीर चौघले यांची आठवण झाली या गाण्यानिमित्त. चला तर पुढची फरमाईश पूर्ण करूयात. आणि मी जसं म्हटलं होतं की बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटातील तिसरे कलाकार कोण होते, तर ते होते बऱ्याच जणी ज्यांनी गाणं पटलं होतं त्यांनी तर स्वतः सांगितलं सचिन पिळगावकर होते. पण नाही, सचिन पिळगावकर नव्हते, ते होते मला दोन तीन जणांनी पाठवले ते नाव, सिद्धार्थ रॉय. आणि सिद्धार्थ रॉय हे सध्या आपल्यात नाही आहेत आणि ते नसले तरी देखील त्यांचे चित्रपट म्हणजे त्यांनी अशी ही बनवा बनवी, नंतर बाजीगर या चित्रपटामध्ये देखील त्यांनी छान काम केलं आहे. अगदी म्हणजे त्यांच्या खूप लवकर ते आपल्यातून गेलेले आहेत आणि एका हृदयाच्या झटक्याने आय थिंक सो त्यांना हृदयाचा झटका आला आणि त्यामुळे ते गेले होते. पण त्यांचे हे काही चित्रपट आहेत ते आपल्या कायम स्मरणात राहणार आहेत, त्यानिमित्त ते आपल्याला आठवत राहणार आहेत सतत. परत त्यांचं की तेरी बहू मी हे खूप गाजलेलं गीत आहे. आणि तसंच की छुपाना भी नहीं आता हे जे गाणं आहे ते देखील त्यांचं खूप लोकप्रिय आहे. चला तर पुढची फरमाईश घेऊयात. मित्रांवरतीच गाणं डेडिकेटेड आहे. वाढदिवस हा वर्षातून एकदाच होतो, त्यामुळे माझी फरमाईश द्यावी असं म्हणताय. तर सरांचा बर्थडे तर नाहीये सर, जर असेल तर नक्कीच तुम्हाला विश करते, जे आपले नियमित श्रोते आहेत दयानंद जाधव सर. तर विष्णू मेन मेने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सर. आणि फ्रेंडशिप डेच्या देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देते. आणि ज्यांनी सिद्धार्थ जोशी असं देखील बऱ्याच जणांनी पाठवलं होतं त्यांचं चुकलं, त्यामध्ये ओमप्रकाश गित्ते सर त्यांनी सुद्धा चुकीचं दिलं, तर म्हणतात माझं चुकलं म्हणून रडतात. हरकत नाही सर, नेक्स्ट टाइम आणखीन क्वेश्चन विचारेन, त्यामध्ये सांगा नक्कीच तुमची एकदा तरी तुमचं बरोबर येईल. तर दयानंद सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. फ्रेंडशिप डेच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काल झालाय फ्रेंडशिप डे, पण आज देखील आपले श्रोते जे आहेत ते भरभरून मला मेसेजेस करत आहेत. तर तुम्हाला देखील सर रेडिओ तेरणाकडून माझ्याकडून फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दुनियादारी या चित्रपटातील सरांना गीत ऐकायचं आहे, त्यांचा वाढदिवस आहे सर, खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला रेडिओकडून आणि माझ्याकडून देखील. तर त्यांना आज माझ्यावरती सर्वांनी प्रेम करत शुभेच्छा सर तुम्हाला रेडिओकडून आणि माझ्याकडून देखील. तर त्यांना आज माझ्यावरती सर्वांनी प्रेम करत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे सर. नक्कीच सर, हे प्रेम तुमच्यावरती आणखीन वाढणार आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते भारत गॅस टँकर ड्रायव्हर तसेच LIC प्रतिनिधी दयानंद जाधव, मुकाम पोस्ट लोहारा धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

तिघ्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. तिघ्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं तिघ्याचं पहिलं प्रेम. चहायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

मित्र असतातच आपले तेवढे जवळचे, आणि काही मित्र हे स्पेशल असतात आणि काही फक्त असे असे मित्र असतात. पण आपली मैत्री ही आपण जपली पाहिजे आणि आपले मित्र देखील, कारण की आजकालच्या या धावपळीच्या जगात फक्त मोबाईल हा एकमेव मित्र झालाय की काय असं देखील दृश्य आपल्याला पाहायला भेटतं. कारण की आपण इतके बिझी झालेलो आहोत, आपल्याला कुणालाही बोलायला वेळ नाहीये. कुणाला सर्व जे मेसेज असतील, आधी लोक सर्वांच्या घरी जाऊन फराळ करणं किंवा चहा पिणं हे देखील खूप उत्साहाने केलं जायचं, आवर्जून त्या माणसांना चहा पिण्यास बोलवलं जायचं. पण आजकाल म्हणजे चहा प्यायला जायचं तरी कंटाळा वाटतो लोकांना, आणि बोलायला तर वेळच कोणाला नाहीये, इतके बिझी सर्वजण झालेले. आणि मोबाईलमधून मग मेसेजेस, हॅपी बर्थडेचे, हॅपी दिवाळी, हॅपी फ्रेंडशिप डे. पण एक दिवस त्या फ्रेंडसाठी आपण काढतोत का हो? एक दिवस असा काढला पाहिजे की आपण त्या सर्वांना भेटलं पाहिजे. मोबाईल हा बाजूला ठेवून तो अख्खा दिवस आपल्या मित्रांसोबत घालवला पाहिजे, तो वेळ घालवला पाहिजे. कारण की हे जे आयुष्य आजकाल आपण पाहतो, इतकं आपण मागे झालो आहेत, म्हणजे कामाच्या म्हणा, पैशाचा म्हणा, किंवा काहीतरी करण्याच्या मागे आपण इतके धावपळच्या जगात आपण स्वतःला विसरून जातोय, आपल्या जवळची माणसं विसरून जातोय, त्याचबरोबर आपली नाती देखील आपण विसरत चाललेलो आहोत. तर एक दिवस हा सर्वांनीच काढला पाहिजे स्वतःसाठी, आणि सर्व मित्रांना देखील हे सांगितलं पाहिजे की आपण आजच्या दिवस बाबा वर्ज करूयात मोबाईल एक दिवस. तर तो मोबाईल न जवळ घेता, ना कोणाचे फोन्स, आपण म्हणजे घरी जाताना सांगितलंच पाहिजे की आज मला कोणाचीही फोन नको, मला डिस्टर्ब नको, मी आज माझ्या मित्रांसोबत वेळ घालवतोय, एका टेकडीवरती बसून, एका अशा प्लेसला जाऊन जिथे शांतता असेल, डब्बा वगैरे सगळं तुम्ही घेऊन ही एन्जॉयमेंट एक दिवस तरी केली पाहिजे असं मला वाटतं. हां, म्हणजे आता पावसाळा सुरू आहे म्हणजे सर्वच मित्र धबधबा पाहायला जाऊयात किंवा कुठेतरी पिकनिकला जाऊयात, असा जो एक अजेंडा असतो पावसाळ्यात की आपण जाऊयात पाहायला. पण अशा ठिकाणी पण जरी जात असाल तरी देखील स्वतःची काळजी किती घेणं गरजेचं आहे हे तुम्हाला माहिती आहे. अचानक पूर परिस्थिती निर्माण होते, अति पाऊस, अतिवृष्टी, असे काही बरेचसे घटना घडत असतात की ज्यामुळे विस्कळीत होतं पूर्ण आपण जिथे गेलो असतो तिथे, आपण स्वतःच आणि आपल्या फॅमिलीला पण त्याची खूप अडचण होते जेव्हा आपण बाहेरगावी जातो. तर या सर्व गोष्टी कन्सिडर करू, असं म्हणत नाही मी फिरायला जाऊ नका, पण जा, पण स्वतःची काळजी पण घ्या. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्याच्यापासून आपण लांब राहणं किती गरजेचं आहे हेच नक्की सांगा असं वाटतं. तर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. कुछ कहता है ये सावन क्या कहता है, खूप सुंदर असं गाणं आहे, मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील गीत. पडद्यावरती ही मॅन दिसतात, म्हणजे धरम पाजी दिसतात, आणि आशा पारेख आहेत त्यांच्यासोबत. आणि हे गीत ऐकायचं आहे, एक महिन्यानंतर फरमाईश पाठवा.

आहे राधानगरी तालुका इथून संदीप गुरव करंज फेण गावातून. ताई आज मला तुमचा आवाज खूप चांगला वाटतोय. मधी तुम्ही आजारी होतात पण परत एकदा त्याच सुंदर आवाजामध्ये आलात. मी वेल्डर आहे, तुमचा रेडिओ त्यांना सकाळपासून ऐकत असतो, छान कार्यक्रम असतो. थँक्यू सो मच सर, आज भरपूर जरा म्हणतायत की ते एनर्जी आणि तो आवाज आम्हाला परत ऐकायला भेटलाय तर खूप छान वाटतं. थँक्यू सो मच, हे असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ त्यांना 90.4 FM. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत संदीप सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा. तर साताऱ्याचे प्रकाश बोबडे सर दिसत नाही आहेत लाईव्हमध्ये, जर कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांना सांगा मी त्यांना मिस केलं म्हणून, कारण की त्यांना पण माझा हा आवाज ऐकण्याची खूप इच्छा होती, कारण की मध्ये खूप मी आजारी होते त्यावेळेस त्यांनी देखील मला खूप विचारलं होतं की तुम्ही लवकर बरे व्हा, तुम्ही काळजी घ्या. तर त्यांना सांगा मी बरी झाली आता आणि व्हॉइस तोच येतोय माझा. तर पुढची फरमाईश घेऊयात, बाप्पांचं एक सुंदरसं गीत आलंय आणि सध्या आपण पाहतोय की बाप्पांचं आगमन होणार आहे पुढच्या महिन्यात आणि त्यामुळे लगबग ही सर्वत्र आपल्याला पाहायला भेटते. आणि जे सर्व आपले गणपती बनवणारे सहकारी आहेत, पेंटर्स आहेत, त्यांचं काम अगदी रात्रंदिवस ते आता सध्या करत असतात. एकच इच्छा बाप्पाकडे, आता लवकर बाप्पा येणार आहे तर बाप्पा प्लीज बाबा जिथे पाऊस नाही पडलाय तिथे शेतकरी बांधव आपला जो खूप नाराज आहे तिथे पाऊस येऊ दे ही आशा करते मी. दादा खूप प्रे करते आहे बाप्पांना, कारण की बाबा पण बोलत आहेत की गावाकडे पाऊस नाही झाला आहे, बाबांनी पेरणी करून आले आहेत आणि बरेचसे श्रोते आहेत ते खूप आशा आहे आणखीन देखील त्यांना पावसाची. तर जिथे पाऊस नाही पडलाय तर प्लीज बाप्पा तेवढा पाऊस तू दे बाबा, आणि पाऊस आण तू, जो की एक महिना ऑलरेडी लेट झालाय त्यामुळे भरपूर असं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे, त्यामुळे पण तू लवकरात लवकर जेव्हा पण येणार आहेस पण त्याच्या आधी देखील पाऊस आण असं मी सांगेन बाप्पाला. तर आज गीत बाप्पांचंच, बालाजी कुंभार सर एरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथून आपले नियमित श्रोत आहेत सध्या ते, आणि ते सध्या खूप सुंदर असे गणपती बनवतात. बाप्पांची खूप सुंदर मूर्ती त्यांच्याकडे देखील आहेत, खूप गोड दिसतो बाप्पा त्यांचा आणि पेंटिंग देखील त्यांचा जो शेवटचा आता जाणार आहे हात जाणार आहे देवावरती पेंटिंगचा तो खूप असा सुंदर असणार आहे. तर त्यांनाच आज माझ्या आवडीने एक गीत देणार आहे मी बाप्पाचं, जे मला फार आवडतं. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील हे गीत आहे आणि मला खूप आवडतं हे गीत. तर नक्कीच ऐकूयात बाप्पांचं हे गीत, बालाजी कुंभार एरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: बाप्पाचं आगमन हे प्रल्हाद शिंदे यांच्यावर जर हे गीत ऐकल्याशिवाय तर मला वाटतं तो आलाय असं वाटतच नाही, कारण की हे गीत ऐकलं की खूप छान वाटतं आणि फ्रेश वाटतं. मला खूप आवडतं हे गीत, तर हे गीत त्यांना देखील भारी वाटलं असं त्यांनी सांगितलं. एकदम फ्रेश वाटलं, मस्तच असं म्हणून पाठवलं. थँक्यू सो मच सर. आणि अनंतची फरमाईश पूर्ण करूयात. आपले श्रोते जे आहेत त्यांना ऐकायचं आहे दिवार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. किशोर कुमार, आशा भोसले यांचा आवाज, आर डीनचं म्युझिक आणि सुमित बांगड, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मधुमीरा कॉम्प्लेक्स, लातूर. आज माझी एक विशेष गाण्याची फरमाईश आहे. मी सतत रेडिओ तीन ऐकत असतो, गाणी खूप सुंदर असतात. मला हा ॲप सुनील ढेकणे यांनी दिला आहे आणि पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहे असं त्यांनी सांगितलंय. तर हे गाणं ऐकण्याची इच्छा आहे. फरमाईश करते माझे मित्र आहेत आदित्य पाटील, बालाजी राठोड, ओंकार जाधव, विश्वास धानोरे. तर आज सर्वांचीच फरमाईश पूर्ण करूयात. सुंदर असं गीत शशी कपूर आणि नीतू सिंग हे पडद्यावरती दिसतात. ऐकवत आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है?
2: क्या है?

वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाची आणि ज्यांची आठवण मी काढली होती असे माझे समाधान दादा लाईव्ह आलेले आहेत. अगदी मनात मी विचार करतच होते दादा किती दिवस झालं मेसेज नाही केलाय कुठे गेलेत, तर आज मी मनात विचार केलाय आणि दादांचा मेसेज. आता म्हणतील तू खोटारडी आहेस तू असंच उगीच म्हणतेस, पण खरंच दादा मला आठवण आली होती आणि म्हटलं आता दादा कुठे आहेत काय माहिती, बरेच दिवस झालं मेसेज पण नाही केलाय, बिझी कुठे राहिलेत, आणि आता त्यांचा मेसेज पाहून मला खूप आनंद झालाय. तर थँक्यू सो मच दादा मेसेज केल्याबद्दल. तर काय म्हणतात मी वाचून दाखवतेच. तर पुढची फरमाईश घेते व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन यांची, त्यांना गीत ऐकायचं आहे द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटातील गीत. पुन्हा एकदा नीतू सिंग, बिग बी अमिताभ बच्चन पडद्यावरती आणि किशोरदा आशा भोसले यांचा आवाज, सुंदर असं गीत व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आणि त्यांची सर्व फॅमिली, वैजयंतीमाला गंगाधर चांडगे, पद्मीन भस्मे, मधुकर क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बोरांडे, नीता अजय अपसिंगीकर, रेश्मा राजू उपरे, तसंच शिवानी अजय अपसिंगीकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगीकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

टेक्निकल इश्यूमुळे थोडासा रेडिओ बंद झाला होता, तर पुन्हा एकदा वेलकम बॅक करते आणि आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर ज्यांची फरमाईश राहिली होती असे आपले श्रोते कवे येथून जे आपले महेश सर होते का आणि त्यांच्यासोबत कुबेर मस्के सर हे सध्या सोबत आहेत, तर त्यांना चांदणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात चांदणी या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात यानंतरची फरमाईश जी आहे ती आहे, नियमित श्रोते आहेत जे असतात

सोमवार टू सोमवार फक्त असे आपले श्रोते आहेत सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून त्यांचे मित्र काकासाहेब जाधव योगेश यादव मल्लिनाथ कांबळे विजय बनसोडे गोपाळ धुमाल खलू बागवान आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे सर खूप मोठे फॅन आहेत माधुरी दीक्षित यांचे आणि त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते गीत आज त्यांनी पाठवलं आहे बेचैन हूं मैं राजकुमार या चित्रपटातील गीत आहे तर अशी वेगळी गीतं पाठवत असतात ते आणि जे आपण गीतं ऐकत नाहीत अशी देखील सुनील सर गीत पाठवत असतात तर आनंद घेऊयात या सुंदर अशा राजकुमार या चित्रपटातील गीताचा ऐकूयात सुनील जाधव सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश

यानंतरची फरमाईश घेऊया. 2:25 होत आहेत आणि जे गीत खूप लोकप्रिय ठरलंय, ज्या गीताने खूप मराठीमधील उच्चांक गाठला आहे, असं गीत म्हणजे

सरी तोनी सुरेला गंधे, असं जे गीत आहे श्रेया घोषाल, म्हणजे त्यांच्या लेवलने मी गाऊ शकत नाही, पण मला पण आवडतंच गीत, पण इतक्या वेळेस आता ते ऐकण्यात आलंय म्हणून बऱ्याच श्रोत्यांना मी तर सांगितलं होतं की हे गीत सारखं सारखं देऊ नका, पण आज बऱ्याच दिवसानंतर आले तर घेऊयात गीत. आहे आपले श्रोते आहेत, नवीन श्रोते योगेश कुंभार सर, कास्ती बुद्रुक तालुका अलोहा राजुला धाराशिव येथून, त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे, श्रेया घोषाल यांच्या आवाजातलं हे सुंदरसं गीत, चित्रपट नीलकंठ मास्तर. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.

मराठीतील सुपरी ठरलेल्या गाण्यानंतर बोलूयात पुढच्या मेसेजकडे. आणि मेसेज जसं की मी म्हटलं, समाधान दादांचा मेसेज आहे आणि दुपारचे 2:30 होत आहेत. आपण आनंद घेत आहात व्हॉट्सअपवर महेश गाणी या कार्यक्रमाचा, रेडिओ तेना 90.4 FM वरून, आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. तर दादा काय म्हणतायत, सस्नेहन निमंत्रण दिलेलं आहे दादांनी वास्तुशांती, सत्यनारायण पूजा व महादेव मंदिर कलशारोहण असं त्यांनी पाठवलेलं आहे, एक पत्रिका पाठवली दादांनी, आणि त्यासाठी आमंत्रित केलेलं आहे सर्व श्रोत्यांना देखील. ते म्हणतात, सर्व रेडिओ तेरणा टीम आणि रेडिओ तेरणाच्या माझ्या A to Z मित्र परिवाराला मी समाधान कदम प्रथम आदराचा नमस्कार करतो. ज्यामध्ये माझे अनोळखी मित्र देखील असतील त्यांनाही मी आदरपूर्वक नमस्कार करतो. खरं तर मी माझं भाग्य समजतो की माझ्या सर्व मित्रांना मी प्रत्यक्षात देखील बोलणार आहेच, परंतु काही जणांचे नंबर माझ्याकडे उपलब्ध नाहीत, तरीही मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. त्यामधून जर कोणी कॉन्टॅक्ट करण्यापासून चुकून राहिलं गेलं तरीही ही निमंत्रण पत्रिका आपल्या प्रत्येकासाठीच असणार आहे. पुढील 17 दिवसांमध्ये मी अनेकांशी संवाद साधून निमंत्रण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन हा शब्द देऊन विनंती करतो आहे. तेव्हा सविस्तर मजकूर म्हणजे मी गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी माझ्या नवीन बांधलेल्या वास्तूची वास्तुशांती व सत्यनारायण महापूजा, तसेच माझ्या अंगणातील मी नवीन बांधलेल्या शंभू महादेवाच्या मंदिरात कलशारोहण या दुहेरी संगम असणाऱ्या कार्यक्रमाचे औचित्य साधत आपल्यासाठी हे आग्रही आमंत्रण पाठवत असून त्याचा प्रत्येकाने स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त करत आहे. आणि आपण सर्वजण अर्थात सर्वच्या सर्व उपस्थित राहतील हे अगदीच गृहीत धरूनच मी हे आमंत्रण सर्वांना देत आहे. मी व्यक्तिगत आमंत्रण देखील देणारच आहे, परंतु नजर चुकीने कोणी चुकून राहिलं तर त्यांच्यासाठीच हा रेडिओ तेरणाच्या माध्यमातून खास अट्टहास आहे. तेव्हा सर्वांचेच पुण्यवंत पाय माझ्या मातोश्री निवासास लागावेत ही पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणास गोड कार्यक्रमाचं गोड गोड निमंत्रण देतो. आपलाच समाधान कदम असं दादांनी पाठवलेलं आहे. तर सर्व श्रोतांपर्यंत हा मेसेज देखील मी पाठवलाच आहे. आणि हो, यामधील आमच्या सर्व महिला श्रोत्यांना देखील माझं खास आमंत्रण आहे असं ते म्हणतात. यामधील दुसरा एक उपक्रम राबेल, तो म्हणजे प्रत्येक श्रोत्यांच्या गाठीभेटी होतील आणि हा सगळा आनंद माझ्या मातोश्री निवासात नांदेल याचं खूप मोठं भाग्य मला नशिबात लाभेल. हा देखील एक वेगळाच आनंद मला खरं तर आपल्या सर्वांच्याच साक्षीमध्ये मला अनुभवायचा आहे. यापेक्षा महान प्रेम काय असणार आहे, तरी आपल्या सर्वांचीच उपस्थिती आणि आनंदात मला खूप खूप चिंब व्हायचं आहे. अतिशय मन लावून मी आपल्या सर्वांची वाट पाहत आहे. तर 20 तारखेला हा कार्यक्रम आहे दादांचा. निमंत्रण मी तर पोहोचवलंच, तशाच पद्धतीत दादा तर कॉन्टॅक्ट करणार आहेत म्हटलं, पण तत्पूर्वी मी देखील आपल्या रेडिओ तेरणावरून सांगते आपल्या सर्वांना की 20 तारखेला हा कार्यक्रम दादांच्या घरी आहे. तर आपण सर्वजण जाणार आहोत, सर्वजण भेटणार आहोत या ठिकाणी. तर मातोश्री निवास, कदम फार्म, लोंढेवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर पुन्हा एकदा आपण रिपीट करणारच आहोत दादांनी, जसं गुरुवार 20 तारीख आहे, तर मातोश्री निवासावरती आपण सर्वजण भेटणार आहोत. तर पुढे वळूयात, पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आहे ती म्हणजे अमित सावंत बोलत आहेत गारगोटी कोल्हापूर येथून. मी रोज रेडिओ तेरणा ऐकतो, खूप छान आहे. माझी फरमाईश आहे दिल है तुम्हारा या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. टायटल सॉन्ग जे आहे दिल है तुम्हारा या चित्रपटातील त्यांना गीत ऐकायचं आहे. ऐकवायत अमित सावंत सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

वेलकम बॅक आरजे प्रगत. सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाइश गाणी या कार्यक्रमाचा. तर पुढची फरमाइश घेऊयात. आपल्या नियमित श्रोत्या आहेत शुभांगीताई, आणि शनिवार टू शनिवार फरमाइश पाठवत असतं, पण गेल्या शनिवारी त्यांची फरमाइश आली नव्हती. तर आज त्या म्हणतायत, खास माझ्या गोड नाजूक मैत्रिणीसाठी आज ही फरमाइश आहे आणि ती ओळखा असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर ती खास फरमाइश माझ्यासाठीच त्यांनी डेडिकेट केली आहे. ते म्हणतात, आरजे प्रगती मॅडम, आहातच गोड आणि न पाहिलेली मैत्रीण. 3 वर्ष झालं आहेत आपण कनेक्ट झालेला आहात. तुमच्याशी वेगळं नातं निर्माण झालं आहे. कोणाची आठवण येत नाही, पण 1 वाजता तुमच्या आतुरतेने वाट पाहत असतो. आणि हे अनोळखी मैत्री जी जीवाभावाची बनली आहे, खरंच तुमचं धन्यवाद प्रगती मॅडम. मला वेळ देता, मॅसेज वाचता आणि व्यक्त करता येणारा आनंद देता, पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद. आणि खास फरमाइश दिलेली आहे त्यांनी माझ्यासाठी. तर थँक्यू सो मच शुभांगीताई. असंच प्रेम करत चला आणि ऐकत चला रेडिओ थेटर 90.4 FM. ही अशीच मैत्री आणखी घट्ट होणार आहे आणि हे प्रेम असंच वाढत राहणार आहे. ऐकूयात शुभांगी पवार, ज्या आहेत आय थिंक शो दारफळ येथून, यांची व्हॉट्सअप फरमाइश.

इंतजार असं म्हणत मी आता टाटा वैभव म्हटलं पाहिजे. पण हेच गीत आज ऐकायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर हम आपके है कौन या चित्रपटातील गीत लता मंगेशकर यास्मितांचा आवाज सुपरहिट ठरला. चित्रपट सुपरहिट, रोमॅन्टिक गाणी आणि गॉर्जियस दिसतात माधुरी दीक्षित आणि सलमान खान. तर हेच गीत ऐकायचं आहे उमाकांत मठपती, मनोज उमाकांत मठपती लोहारा येथून आपले श्रोते आहेत इंदिरानगर लोहारा. तर ऐकूयात मनोज सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आणखीन खूप अशा फरमाईशी राहिलेल्या आहेत. खूप जण म्हणतात की आम्हाला टाटा बायबा म्हणून नका, आमची फरमाईश घ्या. तर कसं घेणार सांगा, की वेळ जर होत असेल तर मी कशी तुमची फरमाईश पूर्ण करणार. पण हरकत नाही, तरी देखील फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करतेच. पुढची फरमाईश घेऊयात खास फ्रेंडशिप डे निमित्त. म्हणजे काल झालंय, पण आज बऱ्याच श्रोतांनी त्याबद्दल गीतं पाठवली आहेत. त्यामध्येच आहेत अश्विनी काळे. मी दररोज रेडिओ तेरणा ऐकते, माझी सकाळ रेडिओ तेरणानेच होते आणि आपले श्रोते देखील खूप वाढलेले आहेत, त्यामुळे मी जास्त फरमाईश पाठवत नाही असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणत देखील असतात. आणि त्यांना आज गीत ऐकायचं आहे, ते सुंदर असं गीत आहे, मैत्रीवरतीच गीत आहे. तेच गीत सॉरी फ्रेंडशिप डे निमित्त स्पेशल गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत अमर सिद्ध गणेश आणि मित्रपरिवार सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून, यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. आणि तसंच आपले आणखीन एक श्रोते आहेत जे म्हणतात मला की मी त्यांच्यावरती रागवली आहे, पण अजिबात तसं नाही आहे सर. विष्णू सर, मी तुमच्यावरती रागवले नाही आहे, पण एक गीत जे तुम्ही दिलं होतं ते गीत प्रसारित करता येत नव्हतं, त्यामुळे ते गीत दिलं नव्हतं आणि बऱ्याच दिवस झालं फरमाईश ही मला देता नाही आली तुमची, तर त्याच्यासाठी सॉरी म्हणते, पण आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. विष्णू प्रल्हाद बैकर सर उमरगा कोर्ट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून बोलत आहेत. तरी आपल्या सर्व श्रोत्यांना शुभदुपार. आणि आपल्या पण ताई पाठीमागे आपली तब्येत चांगली नव्हती तर आता चांगली आहे ना ताई, तब्येतीची काळजी घेत चला. थँक्यू सो मच. नक्कीच सर, आता थोडीशी बरी झालेली आहे मी. तर ताई काल मैत्री दिवस झाला, काल सुट्टी असते त्यामुळे फरमाईश देता आली नाही. तर आज श्रोत्यांना व सर्व आपल्या रेडिओच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि आज मला देखील गीत ऐकायचं आहे, आमची फरमाईश पूर्ण घेतली तर बरं वाटेल ताई असं त्यांनी सांगितलं. तर ऐकूयात विष्णू सर आणि त्याचबरोबर आपले अमर सिद्ध गणेश सर आणि अश्विनी ताईंची व्हॉट्सअप फरमाईश, जे गीत खूप सुंदर आहे. जे गीत आजकाल सर्वांनाच आवडतं. दुःखाडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्या सारखा. चला त्या मित्रासोबत, त्या आपल्या जवळच्या मित्रासाठी हे गाणं ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

असा एक मित्र असलाच पाहिजे जो आपला अशा संकटातून, अशा कुठल्या आपण प्रॉब्लेममध्ये असेल तर तो न काही विचार करता आपल्यासोबत असेल आणि आपल्याला त्या प्रॉब्लेम्समधून बाहेर काढत असेल. तर अशा सर्वच मित्रांसाठी हे गाणं होतं. तर पुढची फरमाईश घेऊयात. सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते, प्रिय ताईसाहेब यांना दत्तात्रय नारायण कळमकर, मुक्काम पोस्ट उपळे, माकडाचे तालुका, जिल्हा धाराशिव यांचा असा स्नेहा नमस्कार. माझी फरमाईश सोमवार टू सोमवारच असते. तरी आज माझ्यासोबत माझ्या अर्धांगिनी सिंधुबाई दत्तात्रय कळमकर या पण रेडिओ तेरणा ऐकत आहेत. त्यांची इच्छा आहे आज त्यांना गीत ऐकायचं आहे. तर ताईसाहेब आज गीत नक्कीच लावा असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच आज आलेले आहेत ताई त्यांच्यासोबत आणि त्यांच्या आवडीचं गीत त्यांना ऐकायचं आहे. तुमचं आमचं जमलं या चित्रपटातील गीत आहे. सुपर हिट ठरलेला आठवणीतली गाणी असं म्हणू शकतो आपण. आणि अंजना या दिसतात हिंदी सिनेमातील या हिरोईन्स आहेत आणि त्या या मराठी सिनेमात आपल्याला दिसतात. तर नक्कीच हे गीत आपल्या ताई आहेत सोबत, तर ऐकूयात.

प्रीतेच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालीन हार। दिलाच्या देव्हाऱ्यात बांधीन मी पू

0: नमस्कार प्रगतीताई, शुभ दुपार मित्र हो। काल झालेला मैत्री दिन आज गाण्यारूपी गाण्याने साजरा होत आहे, तरी पावसावर आधारित श्रावणातील गाणी खूप छान कार्यक्रम चालू आहे आणि गीतंसुद्धा छान छान येत आहेत, छान फरमाईश आहे आणि सगळे असंख्य श्रोते वाढलेले आहे, तरी सगळ्यांच्या फरमाईशी पूर्ण होतात। धन्यवाद। आणि प्रगतीताईचा आवाज खूप सुंदर आहे आणि त्यामुळे दुधात साखर पडल्यासारखा हा कार्यक्रम होत असतो। धन्यवाद।
1: थँक्यू सो मच सर, एवढं कौतुक केल्याबद्दल आणि अप्रिशिएट केल्याबद्दल थँक्यू सो मच सर। आपले श्रोते आहेत, हे नियमित श्रोते आहेत एस कुमार टेलर सर, आणि कधीही ते नाराज होत नाहीत। माहिती आहे किती दिवस तरी त्यांची माझ्याकडून फरमाईश घ्यायची राहते आणि तरी देखील ते कधीच नाराज होत नाहीत, तेवढ्याच प्रेमाने ते कार्यक्रम ऐकतात। कुठेही जात असताना कोणही सोबत असेल तरी देखील मला फोटो पाठवत असतात आणि खूप आवर्जून ऐकणारे ते देखील श्रोते आहेत, जे आहेत एस कुमार टेलर सर, जे आहेत मानुराज लवाशिम येथून। तर थँक्यू सो मच सर। तर जाता जाता वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, असंच म्हणावं लागेल कारण की 3:06 झाले आहेत आणि आणखीन बऱ्याच श्रोतांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, तर उद्या भेटूयात आपण। पण जाता जाता सोमवार आहे आणि बरेच श्रोते हे महादेवाला मानतात आपल्या, आणि आता श्रावण देखील महिना सुरू होणार आहे, त्यामुळे महादेवाचं जे महत्व आहे ते खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतं आणि पूर्ण श्रावण महिना हा खूप भावनेनी जपला जातो, सर्वच जण तो जपतात आणि अशाच भावनेनी जाता जाता एक गीत जे खूप लोकप्रिय आहे, देवाचं हे गीत आहे पण खूप सर्वांनाच आवडतं की हे भोळ्या शंकरा आवड तुला बिलाची,

आवड तुला बिलाची बेलाच्या पानाची. हे गाणं ऐकतो म्हणजे ऐकलं ना अगदी सार्थक झाल्यासारखं वाटतं मला. तर जेव्हा किंवा तो फील आणि देवाप्रतीची भावना जी आहे व्यक्त करण्याची, ह्या गाण्यामध्ये एक वेगळीच भावना आपल्या सांगण्यात आली आहे देवाची. तर हेच गीत ऐकायचं आहे. आपले नियमित श्रोते आहेत आकाश चिकणे सर, तर त्यांना आज हे गीत ऐकायचं आहे. ते देखील नियमित श्रोते आहेत आपले. गुळपोळी येथून आहेत आकाश चिकणे सर, आणि तसंच आपले श्रोते सोमवार टू सोमवार पाठवणारे श्रोते आहेत ते म्हणजे राजकुमार माने सर. त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. राजकुमार माने, सौ जयश्री माने, सौ ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, सौ प्रियंका गणेश बावरकर पुणे, राजकिरण माने, जयकिरण माने आणि सर्व मान्य मान्य परिवार राहणार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर. आणि आम्ही देखील कामात बिझी आहोत, तरी पण वेळात वेळ काढून फरमाईश द्यावी म्हटलं असं म्हणतात. आणि सोमवार टू सोमवार असते, फ्रेश ड्रेस सुद्धा म्हणतात. आजचा दिवस फार आनंदाचा असतो असं त्यांनी सांगितलंय. तर आणखीन एक श्रोता ज्या बऱ्याच वेळेस झालं फरमाईश पाठवत आहेत, अशा आपल्या सोमवार टू सोमवार फरमाईश त्या देखील पाठवत असतात, ज्या आहेत प्रमिलाताई, बारबोलेताई, ज्या खूप प्रेम करतात माझ्या आवाजाती, खूप भरभरून मेसेज असतात. मेसेज फरमाईश पूर्ण नाही झाली देखील तरी त्या नाराज होत नाहीत, पण आज त्यांचा अठ्ठास असतो की सोमवारी एकदा तरी माझी फरमाईश घ्या. अशा आपल्या श्रोत्या आहेत प्रमिलाताई, बारबोलेताई. तर आज त्यांच्या मैत्रिणी आहेत सोबत, बेस्ट फ्रेंड आहेत असं म्हणतात. आणि आमच्या दारात देखील गोकर्ण, बेल, आणखीन मोगरा, पारिजातक, जास्वंद अशी लावायची माझी देखील खूप इच्छा आहे. आणि आम्ही महादेवाचे भक्त आहोत असं त्यांनी सांगितलंय. आणि मला आज गीत ऐकायचं आहे सोमवार असल्यामुळे. तर नक्कीच प्रमिलाताई आज फरमाईश पूर्ण करते, खुश नक्कीच होतील तुमच्या मैत्रिणी देखील. तर आपले श्रोते आहेत आकाश चिकणे सर, शंकर गोरे, राहुल चिकणे, विजय गोरे गुळपोळी येथून आपले नियमित श्रोते, आणि तसंच राजकुमार माने सर आणि प्रमिलाताई आणि त्यांच्या मैत्रिणी. तर बाय बाय मॅडम, काळजी घ्या, चांगल्या राहा, आनंदी राहा आणि उद्या पण या असं म्हणतायत ओमप्रकाश गेते सर. आता जे गाणं गुणगुणलं आणि ते पण वाजीवा असं म्हणतायत. बरं, किती वेळ म्हणजे टाटा बाय बाय म्हणण्याची वेळ आली तेव्हा प्रकाश भोपळे सर आलेत. तर हरकत नाही सर, त्यांना आवाज ऐकवायचा होता मला आणि नेमकं त्यांनी रेडिओ ऑन केला आणि मी गाणं गुणगुणलं, त्यामुळे मस्त माझ्या आवडीचं गाणं होतं असं त्यांनी सांगितलं. खूप छान असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. चला ऐकूयात, महादेवचे भक्त आहोत असं म्हणतात, मी बी आम्ही बी असं म्हणतात आकाश शिकणे सर आणि त्यांचे फ्रेंड्स. चला तर याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबतीये. भेटूयात उद्या, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. भरपूर आणखीन श्रोत्यांच्या मेसेजेस राहिलेले आहेत, पण भेटूयात उद्या नक्कीच त्यांच्या गीतांसोबत. मी आरजे प्रगती पुन्हा एकदा आपल्याला भेटणार आहे. ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

0: സരിഗമ കാർവ ഡിജിറ്റൽ.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: क्या शेर मारा है।
1: डुबोया मुझको होने ने, डुबोया तुझको होने ने, ना मैं होता तो क्या होता, ना तू होता तो क्या होता।
2: ना तू होता तो ये होटल नहीं होता, ना मैं होता तो ये ढाबा नहीं होता, ना

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो। अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि आयुष्यामध्ये पुढे जात असताना त्यांचा जो जीवन प्रवास असतो तोच आपल्यासाठी प्रेरणादायक असतो। आणि याच पद्धतीनं आज आपण जाणून घेणार आहोत श्री संदेश देशपांडे यांचा जीवन प्रवास। ते 2003 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेले आहेत। मूळतः राहणारे ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत, सध्या पुणे इथे स्थायिक झालेले आहेत। त्यांचं बी ए प्रोडक्शनमधून पासआउट झालेलं आहे आणि ते सध्या आता जर्मन कंपनीमध्ये पुण्यामध्ये कार्यरत आहेत। संदेशजी, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणामध्ये।
2: धन्यवाद तुमचे। हॅलो तेरणा।
1: संदेशजी, आता सर्वप्रथम तर मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपण 2003 मध्ये पासआउट झालेला आहात आणि आता 2023 सुरू आहे, तर आपण पहिल्यांदाच कॉलेजमध्ये येत आहे की कसं आहे?
2: ज्यावेळी मी पासआउट झालो त्यानंतर मी आता फर्स्ट टाइमच कॉलेजमध्ये आलो। माझं कॉलेज पाहण्याची संधी मला मिळाली, एकदम चांगलं वाटलं। बऱ्याच जवळपास हा 20 वर्षांचा कालावधी आहे, तर 20 वर्षांनंतर परत एकदा कॉलेजमध्ये येऊन त्या जुन्या आठवणी सगळ्या जागा झालेल्या आहेत।
1: अच्छा, फ्लॅशबॅक मध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी इथल्या कॅम्पसमध्ये आठवत असणार आहेत।
2: नक्कीच नक्कीच।
1: सध्या तुम्ही प्रेझेंट मध्ये का पास्ट मध्ये?
2: मी पास्ट मध्ये आहे। मी रिलेट करतोय की सध्या जे बदल दिसत आहेत मला आणि मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी जे जे होतं माझ्या आजूबाजूला।

0: आहेत, काही मित्र अब्रॉडला आहेत, बट सध्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये जे आपल्याला व्हॉट्सअप आहे किंवा फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांशी टच आहे, बरेचसे ग्रुप फॉर्म झालेले आहेत आणि प्रत्येकाबद्दल बऱ्यापैकी अपडेट आहे. काही मित्र थोडेसे दूर गेले म्हणजे नाही त्यांच्याबद्दल माहिती, बट बरेचसे जे आहेत ते आहेत कनेक्ट मध्ये आहेत. अच्छा, तो एक चांगला भाग आहे.
1: अच्छा, तर सगळ्यात अगोदर तर असा आहे की तुम्ही साधारणतः 20 वर्षानंतर परत एकदा कॉलेजमध्ये येत आहात. तर 2003 वेळेस तुम्ही तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड कशी केली होती, तुम्हाला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा माहिती कशी झाली होती त्याच्या अगोदर ऍडमिशनचा रिगार्डिंग?
0: ओके, सी ज्यावेळी माझा डिप्लोमा पूर्ण झाला होता त्यावेळी मुंबई बोर्डातून याचा रिझल्ट यायचा आणि सेंट्रलाइज प्रोसेस होती इंजिनिअरिंगची आणि मेरिट बेसिसवरती सेंट्रलाइज प्रोसेसमध्ये कॉलेजचे ऑप्शन्स मिळायचे. तर मला त्यावेळी जे ऑप्शन्स मिळाले होते तर त्याच्यामध्ये मी ग्रेडेशन चेक केलं होतं. तेरणाचं ग्रेड त्यावेळी ए ग्रेड होता कॉलेजचा आणि डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर आणि कॉलेजचे जी इन्फॉर्मेशन होती की कॉलेजचे जे प्रोफेसर्स होते आणि जे पासआउटचे जे स्टुडंट होते त्यांच्याबद्दल थोडंसं रिसर्च केल्यानंतर असं कळालं की द क्वालिटी इज एक्स्ट्रीमली गुड, सो आय शुड गो फॉर दिस कॉलेज. तर जे ऑप्शन होते माझ्यासमोर, मे बी उदगीरचं कॉलेज असेल किंवा लातूरचं असेल, सोलापूरचं असेल, तर त्यापैकी मला असं वाटलं की ग्रेड आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बेसवरती तेरणाला निवडायला पाहिजे, त्यामुळे मी हे कॉलेज निवडलं.
1: तुमचा अंबाजोगाईला पॉलिटेक्निक झालेला असं तुम्ही म्हटलं.
0: येस,
1: तर त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला इथं ऍडमिशन घेतलं आणि मग इथे आल्यानंतर तुम्हाला इथला सगळा कॅम्पस पाहून त्या काळामध्ये 2000 साधारणतः आपलं 1 ऍडमिशन झालेलं असणार आहे, तर त्या काळामध्ये तुम्हाला कसं वाटलं इथल्या कॅम्पसमध्ये व्हिजिट करून, तुम्हाला वाटलं की तुमचे ड्रीम्स कम्प्लीट होतील?
0: सी त्यावेळी असं होतं की मी डिप्लोमा केल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं, मला फर्स्ट इयर करायची गरज नाही पडली आणि कॅम्पस पाहिल्यानंतर मला कॅम्पस हा खूप ह्यूज वाटला. बिकॉज जसं आता आहे की मेकॅनिकल आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट बॅक साईडला होते, म्हणजे मेन एंट्रन्सच्या बिल्डिंग पासून ते बॅक साईड, त्यावेळी आम्हाला ते अंतर कदाचित पायी किंवा बाईक किंवा जे काय होतं त्या मोडनी जावं लागायचं. तर कॅम्पस डेफिनेटली चांगलाच होता आणि मला असं खात्री होती की कॉलेज ए ग्रेडचं आहे, डेफिनेटली यातनं मला पुढे चांगला स्कोप मिळेल आणि माझे डायरेक्शन क्लिअर होतील.
1: मग तुमचं ते अकॅडमिक्स जे होतं 3 वर्षाचं डायरेक्ट सेकंड इयर पासून, तर ते तुमचं कसं राहिलं त्या काळामध्ये, तुमचं दररोजचं करिक्युलम असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, तर ह्या कशा राहिलेल्या?
0: सी टू बी ऑनेस्ट विथ यू, मी म्हणजे मेरिट स्टुडंट नव्हतो त्यावेळी सुद्धा, पण डेफिनेटली मी जे फर्स्ट इयर सॉरी सेकंड इयर थर्ड इयर आणि फायनल इयर जे केलं, माय फायनल इयर वॉज विथ डिस्टिंक्शन.
1: ओके,
0: येस, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन, दॅट वॉज अन अचीवमेंट फॉर मी. सो बेस्ड ऑन दॅट मला पुढचं जे मार्ग आहे तो मिळत गेला. बाकी सेकंड आणि थर्ड इयर जे होते इट वॉज फर्स्ट क्लास.
1: मग आता 2003 तुम्ही ज्यावेळेस पासआउट झालात त्यावेळेस तुमचं असं काही ड्रीम होतं का की आपल्याला कुठेतरी जाऊन पुण्यामध्येच काम करायचं, किंवा असं काही तुम्ही ठरवलेलं होतं ड्युरिंग द तुमच्या अकॅडमिक इयरमध्ये की कसं होतं नेमकं?
0: सी त्यावेळी असं होतं ना की म्हणजे माहितीचा खूप अभाव होता. 2003 इन्फॉर्मेशन वॉज नॉट दॅट रेडिली अवेलेबल आणि जे ऑप्शन्स होते ते सुद्धा इझिली माहिती नव्हते. तर त्या केसमध्ये डायरेक्शन खूप साऱ्या मी निवडत गेलो की मला आता डिफेन्समध्ये जायचंय, त्यातल्याच मला इंडियन नेव्हीसाठी काम करायचंय, त्याच्यासाठी परस्यू केलं, त्याच्यासाठी मी बरेच सारी मेहनत घेतली, कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन केली. त्याच्यानंतर मग असं वाटलं की नाही, मग आपण इंजिनिअरिंग फील्डमध्ये काम करायला पाहिजे, एखाद्या कंपनीमध्ये प्रोडक्शनमध्ये काम करायला पाहिजे, असं थोडंसं डायव्हर्सिफाईड माइंड होतं त्यावेळी. म्हणजे टू बी ऑनेस्ट की क्लिअर असं नव्हतं की इकडेच आपल्याला जायचं किंवा हेच करायचंय, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मार्ग निघत गेला, दिशा मिळत गेली, इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि बाय गॉड्स ग्रेस वी गॉट नाईस अपॉर्च्युनिटी.
1: आता हे जे तुम्ही जर्मन कंपनी म्हणताय जिथं तुम्ही आता सध्या जॉब करताय, तर ह्या कंपनीमध्ये आपण कधी जॉईन झालात आणि आता सध्याचा आपला प्रोफाईल कसा आहे?
0: ओके, तुमच्या ह्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मी माझं थोडंसं त्याच्या आधीचं बॅकग्राऊंड सांगतो. 2003 मी पासआउट झाल्याच्या नंतर मी 1 जवळपास कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी केली. त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी मी 2-3 अटेम्प्ट केला. दॅट वॉज अनफॉर्च्युनेट की मी तिथे नाही सिलेक्ट होऊ शकलो. त्याच्यानंतर मी असं डिसाईड केलं की आय शुड गो टू ऍडमिनिस्ट्रेशन साईड.
1: ओके,
0: मग त्याच्यानंतर मी कॅटच्या एक्झाम दिल्या, त्याच्यानंतर मी बरेच साऱ्या एमबीएच्या रिलेटेड एंट्रन्स एक्झाम दिल्या आणि त्याच्यानंतर मी माझं एमबीए मार्केटिंग केलं.
1: ओके,
0: तर 2004-2006 माझा हे 2 जी होते ते एमबीए मार्केटिंग करण्यामध्ये गेली. 1 मी हे प्रिपरेशन मध्ये स्पेंड केली होती, बट दॅट वॉज वर्थ स्पेंडिंग, कारण त्याच्यामध्ये असं होतं की ओव्हरऑल वर्ल्डची जी नॉलेज आहे किंवा सब्जेक्ट बद्दल जे नॉलेज आहे की कुठला कोर्स करायला पाहिजे, एमबीए करायला पाहिजे की नाही, किंवा डिफेन्समध्ये नाही जाऊ शकलो तर काय रिझन होतं, हे सगळं इन्फॉर्मेशन जी फाइंड आउट

0: करण्याची जी प्रोसेस होती ना ती त्या एका वर्षामध्ये मी केली आणि त्यानंतर मी फुल टाइम एमबीए केलं, एमबीए मार्केटिंग केलं आणि एक वर्ष मी औरंगाबादला केनस्टार नावाची कंपनीमध्ये काम केलं. एक वर्ष 3 महिने असेल तो माझा पहिला जॉब होता. त्याच्यामध्ये मी मार्केटिंग डिपार्टमेंटला होतो, स्टार्टअप होतो मी त्यावेळी. तर 6 वर्ष काम केल्यानंतर मी 2007 एका कोरियन कंपनीमध्ये जॉईन झालो. ती कंपनी होती टेगोटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी वॉज इन टू मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कार्बाइड कटिंग टूल्स जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागतात आणि ह्या कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर मी मेन फील्डशी इनलाईन झालो. म्हणजे माझं इंजिनिअरिंग झालं होतं आणि आता माझा जॉबही म्हणजे इंजिनिअरिंगच्या रिलेटेड होता. दिस इज अ कम्प्लीट टेक्निकल सेलिंग प्रोफाईल. तर त्याच्यामध्ये मी सुरुवात केली इंजिनिअरपासून कंपनीमध्ये आणि तो माझा प्रवास होता 12 वर्ष 1 महिन्याचा टेगोटेकमध्ये 2007 जुलैपासून ते 2019 जूनमध्ये मी ती कंपनी सोडली. तर त्या प्रवासामध्ये मी भरपूर साऱ्या ठिकाणी फिरलो. मी पुण्यामध्ये सुरुवात केली, 5 वर्ष पुण्यात काम केलं ऍज अ इंजिनियर. त्यानंतर मी प्रमोट झालो ऍज अ असिस्टंट मॅनेजर. मी नाशिकला 1.5 वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मला इंडिपेंडंट रोल मिळाला टीम लीडरचा. माझ्याकडे टीम होती 4 इंजिनियर्सची. त्यावेळी मी मुंबई रिजन बघायचो कंपनीसाठी आणि तो जो एक्सपिरियन्स होता दॅट वॉज समथिंग विच एव्हरीबडी वेट फॉर. तर त्याच्यानंतर जी प्रोग्रेस होत गेली त्यानंतर मी गुजरातला गेलो. मुंबईवरून मी गुजरातला गेलो, तिथे 3.5 वर्ष काम केलं. तिथे मी एरिया सेल्स मॅनेजर होतो. त्या ठिकाणी मी फक्त गुजरात रिजन पाहायचो, कम्प्लीट रिजन. असं करून मला त्या 12 वर्षाच्या टेन्युअरमध्ये असा वर्सेटाईल एक्सपिरियन्स मिळाला ज्यामध्ये मी भरपूर साऱ्या सिटीज, भरपूर सारे मार्केट्स आणि भरपूर साऱ्या एरियामध्ये काम करू शकलो. त्यानंतर मी ही जर्मन कंपनी जॉईन केली, आता जी म्हटलं शुंक इंटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. तर इट्स अ सबसिडरी ऑफ अ जर्मन कंपनी. इंडियामध्ये बँगलोरला हेड ऑफिस आहे, पुण्यामध्ये सेल्स ऑफिस आहे आणि सध्या मी आता वेस्ट रिजन लीड करतोय. त्याच्यामध्ये वेस्ट ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी माझ्याकडे महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, एमपी आहे, गोवा आहे आणि साऊथ कर्नाटक आहे. तर बिकॉज ऑफ माय पास्ट एक्सपिरियन्स जो होता टेगोटेक मधला त्यामुळे मला हा मोठा एरिया मिळाला जो ऍज अ एरिया सेल्स मॅनेजर मी हँडल करतोय. आणि आता करंट कंपनीमध्ये माझ्याकडे सध्या 6 इंजिनियर्स आहेत, प्रत्येक लोकेशनला टीम आहे.
1: अच्छा, मग आता ही जर्नी जी आहे ते तुम्ही म्हणतायत की ज्यावेळेस सेकंड इयरला ऍडमिशन तुमचं झालं त्यावेळेस तुम्ही एव्हरेज स्टुडंट होतात, पण तुम्ही फायनल इयरला डिस्टिंक्शन मध्ये पास आउट होऊन पुढे गेलात, त्याच्यानंतर तुम्ही एमबीए केलं. म्हणजे ही सगळी जी जर्नी आहे, ही सगळी जर्नी करत असताना तुम्ही आताचे जे स्टुडंट आहेत त्यांना काय सांगू इच्छिता की नेमकं काय असतं? कारण हे जे लाईफ आहे ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल आहे हे स्ट्रगल इतकं आवश्यक आहे का तुम्हाला ते सगळं खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेलं की तुम्ही जे पाहिजे होतं ते तुम्हाला ऑटोमॅटिकली तिथे मिळत गेलं की त्यासाठी पण संघर्ष करावा लागला? तुम्ही काय सांगाल असं
0: नवीन आता जी स्टुडंट आहेत कॉलेजमध्ये किंवा येणारे जी स्टुडंट आहेत त्यांना मी फक्त एकच मेसेज देऊ इच्छितो की तुमचे बेसिक्स तुम्ही प्लीज क्लिअर करा.
1: ओके.
0: कारण इंजिनिअरिंग इज ऑल अबाउट द बेसिक्स. माझं मी फॉर्च्युनेट होतो, मी डिप्लोमाला ज्यावेळी होतो त्यावेळी मला टीचर्स अशी होती की ज्यांनी माझं बेसिक्स क्लिअर केलं. मी त्यानंतर 13 आलो, इथे असे प्रोफेसर्स मिळाले मला ज्यांनी मला बेसिकमध्ये एकदम पक्कं केलं. आताच्या जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये थोडंसं शॉर्टकट आणि फास्ट ह्याच्यामध्ये थोडासा बिलीव्ह करतात ते. तर शॉर्टकट न लावता एज्युकेशनमध्ये बेसिक्स क्लिअर करायला पाहिजेत. ज्यावेळी तुमचे बेसिक्स क्लिअर असतात तुम्ही कुठल्याही लेवलला गेला तर तुम्हाला ते हँडल करण्यासाठी मुश्किल येत नाही. आता मी ही जर्नीतून गेलोय, ह्या जर्नीतून जात असताना मला तो एक्सपिरियन्स मिळत गेला बट माझे बेसिक पक्के होते त्यामुळे मला कुठल्याच स्टेजमध्ये असा प्रॉब्लेम आला नाही की मला ही गोष्ट येत नाही किंवा मला कॉलेजला असताना मी हे शिकलो असतो तर काहीतरी फरक पडला असता. ती गोष्ट नाही राहिली याच्यामध्ये.
1: म्हणजे निग्लिजन्स असू नये ड्युरिंग द
0: ऍक्सोल्युटली. ऍब्सोल्युटली खूप थरोली अभ्यास करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली टीचर्स असे आहेत तेरणाचे की ते म्हणजे एकदम बेसिक पासून तुम्हाला शिकवतात. तर त्याचा स्टुडंटनी बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: बर, मग आता तर तुम्ही टेक्नॉलॉजीना अवेअर असणार आहेत, म्हणजे मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण अवेअर असणार आहेत. तुम्हाला काय वाटतं की काय डिफरन्स आणतो हा तुम्ही ज्यावेळेस अकॅडमिक करत होता 2001 ते 2003 दरम्यान आणि आता जे सध्या सगळं एज्युकेशन चालू आहे, ओव्हरऑल सांगतो मी फक्त इंजिनिअरिंग म्हणून नाही ओव्हरऑल एज्युकेशन बेसमध्ये तुम्हाला काय वाटतं की टेक्नॉलॉजी किती ऍडव्हान्टेज आहे किंवा किती डिसएडव्हान्टेज आहे?
0: डेफिनेटली टेक्नॉलॉजीचा जो आहे तो खूप ऍडव्हान्टेज आहे सध्याच्या स्टुडंटना बिकॉज इन्फॉर्मेशन इज समथिंग जी त्यांना मिळते आता दॅट वॉज नॉट इझिली अवेलेबल ड्युरिंग माय टाईम.
1: ओके.
0: म्हणजे 2000 ज्यावेळी आम्हाला प्रोजेक्ट करायचे होते त्यावेळी आम्हाला सायबर कॅफेमध्ये जावं लागायचं. जो रिपोर्ट असायचा तो आम्हाला कॅफेमध्ये जाऊन एक तास इंटरनेट घेऊन, ज्यावेळी आम्हाला इंटरनेट सुद्धा ठीक से वापरता येत नव्हतं, तर तो काळ तो होता. आताच्या पिरियडमध्ये मुलांना इंटरनेट इझिली अवेलेबल आहे, ऍक्सेसिबल टू एव्हरी वन, आणि इन्फॉर्मेशन सोर्स जो आहे रिलेटेड टू जॉब, रिलेटेड टू युअर अकॅडमिक्स, रिलेटेड टू करिक्युलम, हा खूप इझिली अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे किंवा नॉलेज घ्यायचंय तर स्ट्रगल ती राहिलेली नाही आता. तर त्याचा बेनिफिट नक्कीच या जनरेशनने घ्यायला पाहिजे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे बिटवीन कंपनीज, बिटवीन पीपल अँड बिटवीन को कलिग्स, तर त्याचा बेनिफिट घ्यायला पाहिजे.
1: अच्छा, आणि ते बेनिफिट घेण्यासाठीची जी सद्बुद्धी आहे ती पण असायला पाहिजे.
0: डेफिनेटली डेफिनेटली त्याचा वापर करता आला पाहिजे, बिकॉज आताची जी जनरेशन आहे मी पाहतो की दे आर क्वाईट बिझी इन इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप. ते न करता गुगल इज द बेस्ट वे टू फाइंड आउट, टू सर्च.
1: इट्स चॅट जीपीटी आलेला, एआय सिस्टीम खूप इझी केलेला आहे.
0: येस,
1: मग तुम्हाला जॉब पण मिळू शकेल का नाही एआय सिस्टीममुळे, हे पण आता क्वेश्चन मार्क निर्माण झाले. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मग
0: कुठल्या सिस्टीममुळे?
1: एआय सिस्टीम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जीपीटी वगैरे जे हे सगळे सिस्टीम आलेले आहेत त्याच्यामुळे. ते असं एक परसेप्शन चालू आहे सध्या की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे जॉब जातील किंवा जॉब भेटतील का नाही सांगता येत नाही.
0: नाही सी, ज्यावेळी आपण इंजिनिअरिंग फील्ड बद्दल बोलतो, इंजिनिअरिंग इज अ बेसिक फील्ड ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो आहे इट्स अॅडव्हान्समेंट इन टेक्नॉलॉजी.
1: ओके,
0: बट फॉर द टेक्नॉलॉजी ऑल्सो वी नीड मॅन पॉवर टू हँडल दोज टेक्नॉलॉजीज. आता मेकॅनिकलचं मी तुम्हाला एक्झाम्पल देतो कारण मी त्या फील्डशी रिलेटेड आहे म्हणून तुम्हाला सांगतो. मी आता ऑटोमेशन इज समथिंग विच इज व्हेरी रिसेंट इन मेकॅनिकल फील्ड, ज्याच्यामध्ये लाईन इंटिग्रेशन, लाईन ऑटोमेशन ची कन्सेप्ट खूप फास्ट डेव्हलप होती. आता इवन दो जी कन्सेप्ट असेल, टू इम्प्लिमेंट दॅट कन्सेप्ट कोर मेकॅनिकल टीम, प्रोडक्ट इंजिनिअरिंगची टीम लागतेच. त्याच्यामुळे मेकॅनिकल इंजिनियर किंवा प्रोडक्शन इंजिनियर त्यांच्यासाठी खूप ब्राईट फ्युचर आहे.
1: म्हणजे एक मूलमंत्र लक्षात येतोय आतापर्यंत तर आपल्या डिस्कशनमधून की बेसिक तुम्ही जे आहे ते तुमचं ते परफेक्ट केलं करायला हवं.
0: येस,
1: टेक्नॉलॉजी किती जरी ऍडव्हान्स झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही मोल्ड होऊ शकता.
0: येस.
1: अच्छा, तर याच्यामध्ये आता जे फॅमिली सपोर्ट आहे तो किती महत्वाचा वाटतो तुम्हाला? कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणला की 2003 नंतरच्या पासआउट नंतर तुम्ही 2007 पर्यंत वेगवेगळ्या माध्यमाचं तुम्ही स्ट्रगल करत होता, म्हणजे एमबीए असेल, बाकीचे कोर्सेस असतील, तर ह्या सगळ्या ड्युरेशनमध्ये फॅमिली सपोर्ट किती लागतो? तुमच्या फॅमिली बाबतीत पण सांगा थोडस.
0: ओके, कॉलेजच्या ड्युरेशनमध्ये सांगायचं झालं तर माझे वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, ते एका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते. तर त्यावेळी एज्युकेशन सर टू बी ऑनेस्ट विथ एवढं कॉस्टली नव्हतं कम्पेअर टू टुडेज टाईम. तर फॅमिलीनी खूप सपोर्ट केला त्यावेळी. जे काय ड्रीम्स आम्ही पाहिले की मला नाही डिफेन्समध्ये जायचंय, त्यासाठी मी एक वर्ष घालणार, किंवा मला एमबीएस करायचंय, किंवा मला आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये यायचंय, फॅमिलीनी प्रत्येक वेळी सपोर्ट केला त्यामध्ये. त्यासाठी जे काय एड्स लागत होते ते त्यांनी प्रोव्हाइड केले. दे वॉर सपोर्टेड फायनान्शियली ॲज वेल ॲज मेंटली ऑल्सो. सो फॅमिलीचा रोल जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे ऍट द टाइम ऑफ एज्युकेशन, जे की डिसिजन मेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.
1: कारण त्याच्यामुळे सपोर्ट होता आपल्याला पुढे जाण्यासाठी.
0: डेफिनेटली, कारण फॅमिली जर रिजिड असेल, नाही तुम्ही हे का करताय किंवा हेच करायला पाहिजे असे जे क्वेश्चन असेल फॅमिलीकडनं, दॅट बिकम्स हर्डल फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट.
1: अच्छा अच्छा, आणि सोबत वहिनी पण आज आलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीतून थोडं सांगा.
0: येस, माझी वाईफ मधुरा माझ्यासोबत आहे आज. आम्ही दोघंही एमबीएला एकाच कॉलेजमध्ये होतो.
1: ओके,
0: डेफिनेटली ती माझ्यापेक्षा ज्युनियर होती कॉलेजमध्ये. सध्या ती आता भरतनाट्यम विशारद असल्यामुळे क्लासेस घेते डान्सचे.
1: ओके,
0: तर फॅमिलीचा सपोर्ट ऍट द टाइम ऑफ युअर प्रोफेशन इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. कारण कसं होतं की जसं मी तुम्हाला बोललो, माझ्या वेळच्या वेळी ट्रान्सफर होत गेल्या. म्हणजे आता गेल्या 20 आफ्टर कॉलेज माझे जवळपास एक 5 ते 6 तरी ट्रान्सफर झाले असतील बिकॉज ऑफ प्रोफाईल, जॉब प्रोफाईल. तर त्यामध्ये फॅमिलीचा जो सपोर्ट होता किंवा माझ्या वाईफने ज्या प्रकारे घर हँडल केलं, कारण रिलोकेटिंग फ्रॉम वन लोकेशन टू अदर इज डेफिनेटली अ टफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये फॅमिली सफर होते, फॅमिलीला घर ऍडजस्ट करावं लागतं, नवीन जागा, नवीन लोक, आणि मुलांना शाळा ऍडजस्ट करावी लागते नवीन ठिकाणी. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये वाईफचा जो रोल होता दॅट वॉज अ पिवोटल रोल.
1: अच्छा,
0: तिने जो सपोर्ट केला तो इट वॉज लाईक रिमार्केबल, लाईक अनडाऊटेबल अँड रिमार्केबल सपोर्ट होता तो.
1: बरं, आता आता तुमचं इन फ्युचरमध्ये काय तुमचा दृष्टिकोन आहे की तुम्हाला आहे अशा जॉबमध्ये राहायचं आहे की ओन एखादी कंपनी स्थापन करणं असं काही करणं, असं काय तुमच्या डोक्यामध्ये आहे?
0: ओके, सी टू बी ऑनेस्ट इन दिस क्वेश्चन इज दॅट मला नोकरीच्या फील्डमध्येच राहायचंय बट नॉट इन द मेकॅनिकल फील्ड. मला पुढे चालून असं आहे की मला टीचिंग फील्डमध्ये यायचंय, कारण माझा आता हा जो एक्सपिरियन्स झालेला आहे जो 15-20 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अजून एक 10 वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये काम करायचंय आणि मला त्यानंतर टीचिंग फील्डमध्ये यायचंय. एखाद्या तेरणासारख्या चांगल्या कॉलेजमध्ये जर अपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली वुड लाईक टू बी अन प्रोफेसर इन दिस कॉलेज.
1: हा थोडासा मला वेगळा विषय वाटतो, कारण बऱ्याच जणांचं मी आता बऱ्याचशा अल्युमिनियमचे इंटरव्ह्यूज केले, पण त्यापैकी एक दोन अल्युमिनियम असे होते की ज्यांनी अगोदर लेक्चरशिप केली पण नंतर त्यांनी कंपनी जॉईन केली आणि त्यांना असं वाटलं की लेक्चरशिपमध्ये जास्त काही नाही असं, किंवा एकदम आता कंपनीमधला असा जॉब प्रोफाईल सोडून टीचिंग असं काही विषय.
0: ह्याच्यासाठी माझा असा दृष्टिकोन आहे की जो एक्सपिरियन्स हवा आहे इंजिनिअरिंग फील्ड, जसं मी म्हटलं की प्रॅक्टिकल आणि थिओरॉटिकल दोन्ही एक्सपिरियन्स हवेत तुम्हाला. कॉलेजमधून ज्यावेळेला आपण पास आउट होतो त्यावेळेला आपल्याकडे थिओरॉटिकल एक्सपिरियन्स खूप अबंडंटली चांगला असतो, बट जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे की मशीनिंगमध्ये ज्यावेळेला आपण काम करतो, मशीनवर ज्यावेळी आपण काम करतो किंवा त्या रिलेटेड फील्डमध्ये ज्यावेळी आपण काम करतो तो नक्कीच वेगळा असतो. तर थिओरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यावेळी आपण एखाद्या जनरेशनला शेअर करू शकतो, डेफिनेटली त्यांच्यासाठी आपण हा एक चांगला एक्झाम्पल सेट करू शकतो.
1: म्हणजे हे तुमच्याकडे जो आता एक्सपिरियन्सचा जो तुमच्याकडे आहे तो एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करायचा आता न्यू जनरेशनमध्ये.
0: डेफिनेटली डेफिनेटली.
1: अच्छा, आता आपण परत बॅक टू पवेलियन जर आलो, तुम्हाला आता ह्या कॅम्पसमध्ये आलात, तुम्हाला सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत असणार आहेत. तर कॉलेजमध्ये केवळ अभ्यास किंवा असंच काही होतं का, मौज मजा मस्ती असा काही विषय होता?
0: नाही, त्यावेळी म्हणजे मौज मजा मस्ती सगळं चालायचं, सगळ्या फेजमधनं आम्ही गेलो. त्यावेळेसचे गॅदरिंग, त्यावेळेसचे फ्रेशर्स पार्टीज हे खूप चांगलं चालायचं त्यावेळी सुद्धा. म्हणजे फक्त अभ्यास किंवा अकॅडमिक्सच्या मागे आम्ही नव्हतो, तर बाकी गोष्टी सुद्धा आम्ही खूप करायचो. मेबी आता त्याचं स्केल वाढलं असेल किंवा त्याचं प्रमाण वाढलं असेल, आम्ही ज्या स्केलमध्ये करायचो आता ज्या स्केलमध्ये होते, मेबी टेक्नॉलॉजीने त्याच्यावर डिफरन्स आला असेल किंवा थोडं ग्रँड स्केलमध्ये होत असेल, बट ह्या गोष्टी होत्या त्या त्यावेळी पण.
1: काय करायचं ते विचारायचं, म्हणजे गॅदरिंगमध्ये तुमचं पार्टिसिपेशन काय असायचं, तुम्ही वैयक्तिक काय करायचं?
0: त्यावेळी जे डान्स परफॉर्मन्सेस व्हायचे तर आम्ही ग्रुप डान्स करायचो कॉलेजमध्ये. मला सिंगिंगची आवड होती बट त्यावेळी हे जे माझं स्किल होतं ते कधी समोर येऊ नाही शकलं किंवा मी आणलं नाही कदाचित, ते आता येते. आता
1: गाणे शिकतायत की असं म्हणजे म्हणताय?
0: मी आता प्रोफेशनली पण गाणे म्हणतोय. आता पुण्यामध्ये मी शोज करतो, बऱ्याच साऱ्या नाट्यगृहामध्ये माझे शोज चालतात. तर आता हे ऍज अ सिरियस हॉबी म्हणून मी परसिव करतोय, आता ऍज अ प्रोफेशन मी पण पाहतो याला.
1: गाण्याचं म्हणजे अगोदर लहानपणापासून होतं की अचानकच आला असा काय विषय झाला?
0: माझा आवाज सुरुवातीपासून चांगला होता असं मला वाटतं आणि त्याला कधी मोल्ड करता आलं नाही मला. लहान असताना मी एक वर्ष शिकलो होतो बट बिकॉज ऑफ फॅमिली कंडिशन, फिनान्शियल कंडिशन मी नाही करू शकलो, त्याला मी कंटिन्यू नाही केलं. नंतर कॉलेजमध्ये असं होतं की एज्युकेशन मध्ये असताना ह्याला स्कोप नाही मिळाला मला की मी नाही करू शकलो इंडिव्हिज्युअली. डेफिनेटली कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये डान्सेस व्हायचे, त्याच्यानंतर काही ऍक्ट्स व्हायचे, बट सिंगिंगसाठी असं कधी नाही करता आलं मला. बट गेली 3 वर्ष झाले मी ह्या हॉबीसाठी खूप सिरियसली काम करतोय, त्यासाठी मी आता म्हणजे क्लास करतोय क्लासिकल सिंगिंगचा. मी सध्या शिकतोय आता आणि मी शोज पण करतोय आता.
1: मग हे असं म्हणजे आता जसं तुम्ही लास्ट 3 इयर पासून सुरू केलंय म्हटलं सिंगिंगच्या याला, मग असं आयुष्यामध्ये हा असा पण विषय होऊ शकतो म्हणजे जी कला अवगत आहे त्याला, म्हणजे जे इनबॉर्न असू शकते पण बाहेर त्याचं एक्सप्रेशन झालेलं नाहीये, त्याला असं संधी मिळू शकते आणि पुढे जाऊ शकते असा तुमचा अनुभव आहे?
0: नक्कीच नक्कीच, हे आपल्यावरच डिपेंड आहे. आपली कला दाखवणं हे आपलं काम आहे.
1: बरं,
0: कला जी असते ती समोरचा बघून त्याला अप्रिशिएट करतो नक्कीच. तर तुमच्यात कला असेल, तुम्ही ती जर दाखवली योग्य प्रकारे, तर त्याला प्रेक्षकांकडनं अप्रिसिएशन मिळतं. तर फक्त ते कधी कसं आणि केव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हाला शोधायची आहेत.
1: तुम्ही प्रोडक्शन मध्ये असताना वर्गात मुली वगैरे होत्या का नाही?
0: आमच्या वर्गात एकच मुलगी होती. प्रोडक्शन मेकॅनिकलचं पॅडलं की मुली नसतात, एकच मुलगी होती उज्ज्वला नावाची, बाकी नव्हत्या.
1: अच्छा, नाही तुम्ही वहिनींकडे बघितलं त्याचं काय असं रिग्रेट फील होतं किंवा भरपूर मुली असतात?
0: ॲब्सोल्युटली, कारण सांगतो ना की मागची जी बिल्डिंग होती ती प्रोडक्शन मेकॅनिकलची होती आणि हा जो होता तो कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीचा हब होता, तर इथे मुली खूप असायच्या आणि बॅक साईडला मुलीच नाही.
1: बर,
0: असं होतं.
1: अच्छा, मग ते मी हे कशासाठी विचारलं की त्या काळातल्या ज्या स्मृती आहेत ह्या, मला वाटतं मी प्रगती कोळगेंची पण मुलाखत घेतलेली होती. ते एकटीच मुलगी होती, मला वाटतं त्यांचं पण प्रोडक्शन झालं होतं. ते आता सध्या अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत, काही चित्रपट निर्मिती वगैरे करतात. तर त्यांना पण हा विषय, पण हे कॉलेजमधली जर्नी आहे, त्याचे जे रिमेंबरन्स आहेत, त्याच्या ज्या आठवणी आहेत, त्या खूप माणसाला चेरिश करतात. म्हणून मी हा प्रश्न विचारला. तर मला हे म्हणायचं होतं की आपण सिंगिंगची पण कला जपलेली आहे त्या काळामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपण डान्सिंग वगैरे करत होतात. मग असं जर गाण्याची काही आवड असेल, कारण आम्ही शेवटी सगळ्या प्रत्येक अलुमिनी यायला विचारायचं की तुम्ही, तुम्हाला मग शेवटी ह्या सगळ्या जर्नीमध्ये सगळ्या तर गोष्टी आनंदी झालेल्या नसणार आहेत, कधी कधी समजा ऑब्स्टॅकल आलेले असणार आहेत, कधी तुम्ही डाऊन फील करत असणार, त्यावेळेस असे कुठले गाणे होते की जे तुम्हाला प्रेरणा द्यायचे किंवा मोटिवेट करायचे, असं आम्ही विचारतो. तसं तुम्हाला काय आहे नेमकं, म्हणजे कुठले असे गाणे मोटिवेट करत राहिले, कारण तुम्ही तर आता गायक आहात, त्याचे म्हणजे तुम्ही क्लासेस पण करताय, तर तुम्हाला असे कुठले असे गाणे डोक्यामध्ये चालायचे की जर तुम्ही कधी डाऊन फील केलं असेल किंवा कधी काय केलं असेल तर तुम्हाला ते मोटिवेट करेल?
0: त्यावेळी उस्मानाबादमध्ये सांगायचं होतं की थिएटर्सची कमी होती, पण त्यातल्या त्यात आम्ही असं मार्ग काढून पिक्चर्स बघायचो, गाणी ऐकायचो. त्यावेळी कॅसेट्स होत्या, त्यावेळी तर ऑडिओ कॅसेट्समध्ये आम्ही गाणी रेकॉर्ड करून आणायचो आणि ती गाणी ऐकायचो. सगळ्या प्रकारची गाणी मला आवडतात, आणि असं नाही की कुठलं एक पर्टिक्युलर गाणं असेल ज्याच्याने मी रिलेट करू शकेल, बट मला प्रत्येक प्रकारची गाणी आवडतात,
1: नवी जुनी सर्व.
0: येस, त्याच्यामुळे असं एक कुठलं असं पर्टिक्युलर गाणं
1: नाही
0: असं फिक्स काही नाही आहे.
1: अच्छा, मग तुमचे आवडते गायक कोण आहेत जे आता सध्या तुम्ही सिंगिंग करता?
0: मी किशोर कुमारांची गाणी म्हणतो, मी उदित नारायणची गाणी म्हणतो, आणि कुमार सानू.
1: बर,
0: मेजरली किशोर कुमार.
1: अच्छा, ज्यावेळेस तुम्ही वहिनींना भेटला त्यावेळेस कुठलं गाणं म्हटलेलं होतं तुम्ही?
0: त्यावेळी त्यांनी डान्स केला होता.
1: डान्स केला होता तुम्ही? बरं, आता आता वहिनी पण समोर आहेत आणि कॉलेजच्या तुम्ही जुन्या या सगळ्या आठवणींच्या जर्नीमध्ये पण आहात, तर तुम्ही आता कुठलं गाणं तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे सध्या?
0: ओके, कोणासाठी डेडिकेट करायचं?
1: नाही, ते कुणासाठी डेडिकेट, तुम्ही वहिनींसाठी डेडिकेट करू शकता किंवा तुमच्या ज्या ओल्ड मेमरीज आहेत त्यांच्यासाठी डेडिकेट करू शकता, कुणालाही करू शकता. सगळं
0: नाही, माझ्या ओल्ड मेमरीसाठी असं म्हणून नाही, वाईफसाठी एक गाणं डेडिकेट करेल, तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है.
1: नाही, असा शब्द तर मी पण म्हणू शकतो ना.
0: मी म्हणून दाखवतो तुम्हाला.

0: काय वाटतं?
1: थँक्यू.
0: आणि खरं तर हे अनबिलिव्हेबल आहे. आता अनबिलिव्हेबल याच्यासाठी म्हणतो मी की तुम्ही अगोदर समजा अगोदरपासून जर गाणं म्हणत असतात तर मी समजू शकलो असतो, पण 3 वर्षापूर्वी तुम्ही सुरुवात केलेला आहे आणि दॅट काइंड ऑफ डिलिव्हरी ही खूप चांगली गोष्ट आहे. तर हे म्हणजे आमचे कान तयार झालेत, आम्ही जरी गाणं म्हणू शकलो नाही समजा तरी सुद्धा हे गाणं खूप छान म्हटलेलं आहे. मग शेवटी तुम्हाला ह्या मुलाखतीच्या शेवटी हेच गाणं ऐकवायचं की अजून कुठलं दुसरं ऐकवायचं?
1: नाही, सध्या तरी हेच ऐकवायचं.
0: हेच ऐकवायचं आहे. अच्छा अच्छा. मग आता शेवटी तुम्ही वन लाईन सजेशन असं काय देऊ शकाल अबाउट युअर लाईफ जर्नी, आणि मग जे आता ऐकणारे सर्व आता विद्यार्थीच आहेत ऐकणारे असं नाहीये, आमचा ऑनलाईन ऍप पण आहे, त्यासोबत ऑफलाईन पण ऐकलं जातं आणि खूप दूरपर्यंत ऐकलं जातं, तर आपण काय सांगू इच्छिता ओव्हरऑल आपल्या जीवनाला समोर ठेवून की नेमकं आयुष्यामध्ये काय असं असायला पाहिजे की जेणेकरून आयुष्य यशस्वी आणि समाधानीपणे जगता येऊ शकेल?
1: डेफिनेटली सध्याची जी पिढी आहे जे आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये उतरणार आहेत त्यांच्यासाठी मला एकच सजेशन आहे जे की मी स्वतः फॉलो करत आलेलो आहे आतापर्यंत, की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. आणि दुसरं असं आहे की करिअर जे आहे, करिअर डेफिनेटली हॅज टू गो थ्रू प्रोग्रेशन. म्हणजे तुम्ही आज जर इंजिनियर म्हणून जर्नी चालू केली तर तुमची जर्नी पुढे जाऊन तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट किंवा जनरल मॅनेजर नक्कीच होणार आहात. बट तुम्ही शॉर्टकट अप्लाय करू नका, तुम्ही त्या प्रोसेसमधनं स्वतःला घालवा. त्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतःला स्वतः शिका त्याच्यामध्ये. त्या प्रत्येक माइलस्टोनचे जे प्लस मायनस आहेत किंवा त्या प्रोसेसचे जे त्रास आहेत किंवा जे बेनिफिट्स आहेत ते तुम्ही अनुभवा त्याच्यामध्ये. तेच तुम्हाला स्ट्रॉंग बनवतील. कारण आपण ज्यावेळी एका वरच्या पोझिशनला जातो डिलिव्हरेबल्स खूप जास्त असतात. त्यामुळे कुठलाही शॉर्टकट न लावता गो थ्रू प्रोसेस अँड बी ओरिजिनल, बी ऑनेस्ट इन युअर एफर्ट्स.
0: बरोबर आहे. आणि तुम्ही हा जो सगळा संदेश सांगितला जो मगापासून माझ्या डोक्यामध्ये चालला होता, म्हणजे बेसिक मात्र तुम्ही
1: डेफिनेटली
0: ते परफेक्ट केल्याशिवाय पुढे जाऊ
1: सोडूच नका.
0: येस येस. तर मित्रांनो, हे होते संदेश देशपांडे, जे मूळता राहणारे छत्रपती संभाजीनगर येथील, पण सध्या पुणे येथे स्थायिक झालेले आहेत. आणि आज त्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसराला भेट दिली.

0: रेडिओ तेरणामध्ये आले, त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी मधुरा, त्यांचे दोन्ही मुली पण या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व फॅमिलीसह त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा पण दिलेला आणि त्यासोबत खूप चांगले संदेश पण आपल्या सर्वांना दिलेले आहेत. तेव्हा मी आपल्या भविष्यासाठी ह्या पुढच्या जर्नीसाठी रेडिओ तेरणाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि जसं आपण म्हणलात की आपल्याला ज्ञानदानाच्या क्षेत्रात पण उतरायचं आहे, ज्यावेळेस पण अशा पद्धतीनं आपण उतराल त्यावेळेस परत एकदा या, ती पण जर्नी कशी राहणार आहे त्याविषयी पण आपण चर्चा करू. पण आज आपण या ठिकाणी आला त्याने जे सर्व विचार शेअर केले त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.
1: येस डेफिनेटली, थँक्यू सो मच रेडिओ तेरणा, तुमचे आभार, तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे अनुभव शेअर करण्याची संधी दिली, नवीन मुलांना संदेश सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि सगळ्यांना शुभेच्छा, नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि कॉलेजच्या प्रोफेसर लोकांना पण शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू.
0: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव, आपण रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड किंवा आयफोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअरवर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. किंवा आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील आपण उस्मानला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. किंवा आपण radio.coe usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊनही ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705000. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

To watch more, log on to www.erosentertainment.com.

0: ओके ड्राइवर गाड़ी निकालो
1: यस मैम.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217987 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

फार्मसी मध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर, मोबाईल 94217980 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 37 12 02.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।

फार्मसीमध्ये करिअर करू इच्छणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना. बी फार्मसीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 11 ऑगस्ट, तसेच प्रोविजनल मेरिट लिस्ट 13 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची सुविधा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय सोलापूर रोड धाराशिव येथे मोफत उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मोबाईल 94217980 78 आणि तेरणा फार्मसी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर प्रीती माने मॅडम, मोबाईल 88 30 37 12 02.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जगले दिलजुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: कहीं दूर

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नजरों से कह दो जी.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.